सुप्रभात, श्रोतेहो नमस्कार. FM बँड 101 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर 9 आषाढ, शके 1948, दिनांक 30 जून 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेस प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

एफएमएंड 101 शेख मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: में महिलाओं और बच्चों सहित कई नागरिकों की मौत हुई है। विदेश मंत्रालय ने कहा है कि पाकिस्तान की ये कार्रवाई अफगानिस्तान की संप्रभुता पर हमला है और क्षेत्रीय शांति तथा स्थिरता के लिए खतरा है। 3 जुलाई से शुरू हो रही अमरनाथ यात्रा को लेकर जम्मू कश्मीर और पंजाब में सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी गई है। 57 दिन की इस यात्रा से पहले यात्रियों का पहला जत्था जम्मू पहुंचने लगा है। फीफा विश्व कप के नॉकआउट चरण में पैराग्वे ने जर्मनी को एक कड़े मुकाबले में हरा दिया। दोनों टीमें निर्धारित समय पर 1-1 गोल की बराबरी पर थी। इसके बाद पेनल्टी शूटआउट में पैराग्वे ने जर्मनी को 4-3 से हराया। वहीं ब्राजील भी राउंड ऑफ 16 में पहुंच गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएमएंड 101.6 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम चिंतन। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रेवती बेदरे यांच्याकडून संवेदन क्षमता याविषयीचे विचार।
2: संवेदन क्षमता म्हणजे संवेदनेची जाणीव। डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिय आहेत। या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आपण बाह्य जगाशी संपर्क ठेवित असतो। या ज्ञानेंद्रियांना विशिष्ट प्रकारचे कार्य निसर्गाने सोपवून दिले आहे। डोळे पाहण्याचे कार्य करतात, कान ऐकण्याचे काम करतात, तर नाक वास घेते, जीभ रस चाखण्याचे कार्य करते, तर स्पर्श ज्ञानाविषयीचे काम त्वचेला पार पाडावे लागते। एका ज्ञानेंद्रियाचे कार्य दुसऱ्या ज्ञानेंद्रियाला करता येत नाही, ही गंमत आहे। डोळे ऐकत आहे आणि कान पाहत आहे असे कधीही घडत नाही। बाहेरच्या वस्तूचा ज्ञानेंद्रियावर परिणाम होतो। मज्जातंतूमार्फत हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचविला जातो आणि मेंदू क्रियाशील बनला की आपणास त्या विशिष्ट गोष्टीची जाणीव होते। ही प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया आहे। या क्रियेलाच आपण संवेदना म्हणतो। त्वचेला टाचणी टोचली काय होते? त्वचेला होणारी वेदना मज्जातंतूमार्फत मेंदूला कळविली जाते। मेंदू क्रियाशील होतो आणि वेदनेची आपणास जाणीव होते। एकदम प्रखर असा प्रकाश डोळ्यावर आला याचा संदेश मज्जातंतूमार्फत मेंदूकडे जातो। मेंदू क्रियाशील झाला की तीव्र प्रकाशाची जाणीव आपणास होते। एखादे सुंदर फूल आपण हातात घेतले तर ते आपणास दिसते, त्याचा सुगंध आपणास येतो। थोडक्यात संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य वस्तू जशी आवश्यक आहे तशी ज्ञानेंद्रियाची आणि मज्जातंतूची कार्यक्षमता ही आवश्यक आहे। ही कार्यक्षमता जितकी चांगली तितकी संवेदनशीलता अधिक तीव्र तरल असते। आपण पाहतो ही संवेदन क्षमता प्राण्यामध्ये भिन्न भिन्न असते। कुत्र्याचे घानेंद्रिये अधिक तीव्र असते, वासावरून ते चोराचा शोध घेऊ शकते। विविध ज्ञानेंद्रियांची संवेदन क्षमता आपणासही प्रयत्नाने थोडीफार वाढविता येते। जीवनात आपणास त्याचा चांगला उपयोग करून घेता येतो। ध्वनीच्या फरकावरून एका अभियंत्याने रेल्वेगाडीला होणारा अपघात टाळल्याचे उदाहरण आहे। संवेदनेतील ही तरलता सूक्ष्मता थोड्याफार प्रयत्नांनी आपणासही अनुभवता येते। त्यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियाच्या शिक्षणाचे विशेष महत्व आहे। त्यासाठी संवेदन संबंधीचे विशेष अनुभव आपण जाणीवपूर्वक घेतले पाहिजे। देवघरात देवाजवळ घंटा वाजते, गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजते, सायकलची घंटी वाजते, शाळेची घंटा वाजते, चर्चमध्ये घंटा वाजते, आगीच्या मोटारीची घंटा वाजते, चित्रपटगृहातही घंटा वाजते, ह्या सगळ्या घंटाच, पण त्यांच्या आवाजावरून त्यामधील फरक आपण जाणतो। त्याही पलीकडे जाऊन सांगावायचे झाले तर देवघरातील घंटा वाजली पण पूजा शेजारच्या काकूकडे झाली की पलीकडच्या मावशीकडे झाली, तो सूक्ष्म फरकही आपण घंटेच्या नादाच्या फरकावरून जाणतो। ही संवेदन क्षमता त्यातील सूक्ष्मता विविध अनुभव घेऊन आपण आत्मसात करू शकतो। पाहण्याची क्रिया सर्वजण करतात, पण अधिक सूक्ष्मपणे आपणास पाहता आले तर नुसते पाहूनही अनेक गोष्टींचे निदान आपणास करता येते। सूक्ष्म निरीक्षणाने विविध गोष्टींच्या नव्या जाणीवा आपणास होऊ शकतात। अनेक छोट्या गोष्टीतील संवेदना आम्हाला प्रथम कळली पाहिजे, तरच आम्ही संवेदनक्षम बनू। आंधळी माणसे आवाजाचा वेध घेऊन कोण आले हे बरोबर ओळखतात। केवळ पावलांच्या आवाजावरून कोण आले हे सांगणारी माणसेही भेटतात। ही सारी सूक्ष्म तरल संवेदन क्षमतेची उदाहरणे आहेत। सध्याच्या विज्ञान युगात मनातील भावभावनांचा कोंडमारा होतो, ही वस्तुस्थिती आहे। तुमच्या मनात सूक्ष्मातील सूक्ष्म भावना टिपण्याची क्षमता निर्माण व्हावीच पाहिजे। शेजारच्या लोकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना, अनाथ अपंगांना तुम्ही समजून घेतलं पाहिजे। त्यांच्या सुखदुःखाची आंदोलने पाहून तुमची मने हेलावली पाहिजेत। आपल्या देशात नद्यांना पूर येतात तर कधी दुष्काळ पडतो,

0: कधी रेल्वेचे बसगाड्यांचे अपघात होतात, मोठी जीवितहानी होते. त्यांचे आणि आपले काही नाते नाही का? त्यांच्या भावभावना समजून घेऊन तसे वर्तन घडण्याची तरलता आपल्या ठाई निर्माण होणार नाही का? त्यांच्या भावभावनात सुखदुःखात आम्ही सहभागी होणार नाही का? आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत आम्ही करणार नाही काय? कोणावर अन्याय झाला तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही उठणार नाही का? जीवन कलह दिवसेंदिवस तीव्र होतो आहे, त्यासाठी संवेदनशील आम्ही झालो पाहिजे. अगदी फुलझाडांचे रक्षण करण्यापासून फुलांना जीवापाड जपण्यापर्यंत आमची मने संवेदनक्षम असावयास हवीत. फुले पाने तोडणाऱ्यांना तसेच वृक्ष तोडणाऱ्यांना आम्ही प्रतिबंध केला पाहिजे. गोंगाट आणि आवाजाचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली पाहिजे. गुणी मुलांचा आणि प्रामाणिक मुलांचा आम्ही आदर केला पाहिजे. सत्कृत्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. संकटात सापडलेल्या देश बांधवांना सहाय्य केले पाहिजे. निसर्ग आणि मानव यांच्या भावना समजून घेऊन त्यानुसार वर्तन घडण्यासाठी संवेदनक्षमता आपण जीवापाड जोपासली पाहिजे, विकसित केली पाहिजे. जगात माणूस म्हणून माणूसकीने जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पशुपक्ष्यांना खायला देणे, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करणे, यामधून आपल्या मनात वेगळंच समाधान लाभतं. ही कृती जरी लहान असली तरी विचाराची आणि संवेदनशीलतेची प्रगल्भता व्यापक आहे. त्यामध्ये मनाच्या पावित्र्याची, मांगल्याची, मौलिकतेची, मनाच्या उदात्ततेची चाहूल लागते.
1: चिंतनी या कार्यक्रमात आज आपण ऐकला रेवती बेदरे यांच्याकडून संवेदन क्षमता याविषयीचे विचार. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. प्रभात काळातील प्रसन्न वातावरण, निसर्गाची शांत साथ आणि भक्ती संगीताचे मधुर स्वर, दिवसाच्या आरंभी हे क्षण मनाला एक वेगळंच समाधान देऊन जातात. दैनंदिन आयुष्यात प्रत्येकजण आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतो, अशावेळी काही क्षण स्वतःसाठी काढून भक्तिभावात रमणं ही देखील एक आनंददायी अनुभूती असते. भक्ती संगीताच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या भावना प्रत्येकाच्या मनापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे पोहोचतात, पण त्यातून मिळणारी प्रसन्नता मात्र सर्वांसाठी सारखीच असते. या सुंदर भावविश्वात आता ऐकूया आजचं पहिलं भक्तिगीत. अजित कडकडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत शांक नील यांचं

संगीताची ताकद अशी असते की ते मनाशी सहज संवाद साधतं आणि त्या संगीताला भक्तीची जोड लाभली की प्रत्येक रचना अधिक अर्थपूर्ण वाटू लागते. भक्तिगीत ऐकताना अनेकदा मन नकळत शांत होतं, विचारांना एक वेगळी दिशा मिळते आणि काही काळासाठी दैनंदिन धावपळीचाही विसर पडतो. म्हणूनच काळ बदलला, जीवनशैली बदलली तरी भक्तिसंगीताची ओढ आजही कायम आहे. अशाच एका भावपूर्ण आणि सुरेल भक्तिगीताकडे आता वळूया. ऐकूया संजीवनी भेलांडे यांनी गायलेली ही पारंपरिक भक्तिरचना. संगीत आहे संजीवनी भेलांडे यांचं

भक्ती संगीताची परंपरा ही आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. काळ बदलला, जीवनशैली बदलली, तरी भक्तिगीताचं स्थान आजही तितकंच कायम आहे. कारण ही गीते केवळ ऐकण्यासाठी नसतात, तर मनाला भक्तीची अनुभूती देणारी असतात. त्यातील साधेपणा, आशय आणि सुरेलपणा यामुळे ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटतात. या भक्तिरसाचा अनुभव देणारं आणखी एक भक्तिगीत आता ऐकूया. संजीव अभ्यंकर यांनी गायलेली संत रामदास स्वामी यांची रचना. संगीत आहे केदार पंडित यांचं.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात भक्तिगीताचे सूर कानावर पडले की मन आपोआपच शांत होतं. दिवसाच्या सुरुवातीलाच भक्तिभावाने भरलेले हे स्वर वातावरणात एक वेगळीच सात्विकता निर्माण करतात. काही क्षण मन रोजच्या विचारापासून दूर जाऊन ईश्वर स्मरणात रमून जातं. म्हणूनच भक्तिगीतं ही केवळ संगीताची अभिव्यक्ती नसून ती आपल्या संस्कृतीचा आणि जीवनमूल्यांचा एक महत्वाचा भाग आहे. ईश्वरावरील श्रद्धा, भक्तिभाव आणि सात्विक विचारांची जपणूक करणाऱ्या या रचना प्रत्येक वेळी नवी अनुभूती देऊन जातात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया साधना सरगम यांनी गायलेली वृंदा भांबुरे यांची भक्तिरचना. संगीत अभिजित राणे यांचं

या भक्ती रचनेबरोबरच भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकतात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कापूस वाणाची निवड याविषयीची माहिती. 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 कार्यक्रम परिसर आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आणि 7:00 देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 आपण ऐकू शकाल सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 पावसाळ्यात होणारे विविध आजार आणि उपाययोजना याविषयी शासकीय रुग्णालय नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय इंदूरकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल डर कोयला राजा भैया टँगो चार्ली आणि विरासत या चित्रपटातील काही निवडक गीतरचना. सकाळी 10:30 आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 22 आम्ही प्रसारित करू. 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुंदरबाई पेंढारे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं. 11:00 आपण ऐकू शकाल एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि 11:30 दादाभाई नवरोजी यांच्या स्मृती दिनानिमित्त अरुणा कांबळे यांचं भाषण. आम्ही 11:50 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे तसंच आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यानच्या काळात सायंकाळी 6:30 आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्याचं धावतं वर्णन आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आम्ही प्रसारित करू.

रात्री 11 वाजता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. श्रोते, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत योग्य कापूस वाणाची निवड याविषयीची माहिती.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला कार्यक्रमात आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळाच्या कार्यक्रमामध्ये योग्य कापूस वाणाची निवड याविषयीची माहिती आपण ऐकणार आहोत. मंडळी, एल निनोमुळे पाऊस पडण्यावरचा परिणाम, त्याच्यामधला खंड आपल्याला दिसून येतोय. कापसामध्ये सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये तसंच फुलोरा आणि बोंड धारणेच्या काळामध्ये ओलाव्याचा ताण आल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये वाणाची निवड करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. वाण निवडत असताना कमी ते मध्यम कालावधीमध्ये परिपक्व होणारं वाण निवडावं. ओलाव्याचा ताण तुलनेनं सहन करणाऱ्या वाणांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पावसांचा कार्यक्षम वापर करणारे वाण निवडावेत. कोरडवाहू क्षेत्रामध्ये उशिरा परिपक्व होणारे वाण टाळावेत. सघन लागवड पद्धतीसाठी आटोपशीर वाढ असलेल्या वाणांचा विचार करावा. कमी कालावधीचे वाण निवडल्यास बोंड लवकर परिपक्व होतात. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गुलाबी बोंडाळींचा प्रादुर्भाव जास्त असतो. तो प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी कापसाची लवकर वेचणी होते. लवकर वेचणी केल्यानं नुकसान टळतं. वेळेत पेरणी आणि योग्य कालावधीच्या वाणांचा वापर केल्यास प्रादुर्भावांची तीव्रता कमी होऊ शकते. भारी आणि खोल जमीन बागायती क्षेत्रासाठी योग्य वाण निवडावेत. 160 ते 180 दिवसांचा कालावधी असलेले मध्यम परिपक्वतेचे वाण निवडावेत. अधिक उत्पादन क्षमता असलेले मध्यम ते मोठ्या आकाराचे वाण निवडावेत. संतुलित वाढ आणि चांगली बोंड धारणा करणारे वाण निवडावेत. उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांमध्ये गुलाबी बोंड अळीचा धोका वाढू शकतो, त्यामुळे नियमित निरीक्षण आवश्यक आहे. मंडळी, सघन लागवडीमध्ये योग्य वाण निवडल्याशिवाय लागवड करू नये. संकरित वाणांना वाढ अधिक असल्यानं कमी अंतरावर लागवड केल्यास झाडांमध्ये दाटी होऊन त्यांचे दुष्परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे सघन लागवडीमध्ये आटोपशीर ठेवण असलेल्या वाणांचे वाढ व्यवस्थापन करणं तुलनेनं सोपं आहे. आटोपशीर ठेवण असल्यामुळं कपाशीच्या झाडांमध्ये सूर्यप्रकाशांचा प्रवेश सुलभ होईल आणि झाडांची वाढ व्यवस्थित होईल. हलकी मध्यम जमीन आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी देखील वाढ निवडणं महत्वाचं आहे. हलक्या आणि मध्यम जमिनीमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असल्यानं पिकावर ओलाव्याचा ताण लवकर येतो. अशा परिस्थितीमध्ये योग्य वाण निवडा. 140 ते 150 दिवसात परिपक्व होणारे कमी कालावधीचे वाण निवडावेत. कमी पाण्यामध्ये समाधानकारक उत्पादन देणाऱ्या वाणांना प्राधान्य द्यावं. लवकर बोंड धारणा करणारे वाण निवडल्यास पावसाच्या उपलब्ध कालावधीचा अधिक चांगला उपयोग होतो. कमी कालावधीचे वाण गुलाबी बोंडाळीच्या प्रादुर्भावापासून तुलनेनं सुरक्षित राहतात. लवकर उत्पादन मिळाल्यामुळं बाजारातील सुरुवातीच्या दराचा फायदा मिळू शकतो. मंडळी, कापूस वाण निवडताना आपल्या भागामध्ये सातत्याने चांगले उत्पादन देणारे वाण निवडा. गुलाबी बोंडाळी, रस शोषक किडी आणि प्रमुख रोगांना तुलनेनं सहनशील वाणास प्राधान्य द्यावं. जमिनीचा प्रकार, ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता आणि उपलब्ध सिंचन याचा विचार करावा. मंडळी, बियाणं खरेदी करत असताना नेहमी परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावं. खरेदीचे पक्के बिल घ्यावं आणि जतन करून ठेवावं. बियाणाचे पॅकेट, टॅग आणि बॅच क्रमांक सुरक्षित ठेवावेत. एखाद्या विशिष्ट वाण उपलब्ध नसल्यास त्याच प्रकारातील योग्य पर्याय निवडावा. अवास्तव उत्पादनाचे दावे करणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहावं. अधिकृत आणि मान्यताप्राप्त बियाणांचाच वापर करावा. या पद्धतीने जर आपण कापूस वाणाची आपल्या जमिनीनुसार जर निवड केली तर अधिकचं उत्पादन आपल्याला यामधून मिळू शकतं.
0: कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकलात योग्य कापूस वाणाची निवड याविषयीची माहिती. याबरोबरच कृषी सल्ला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकला.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून FM 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि कार्यक्रम परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाहीये. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइड्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाइम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसती केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेले की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो. अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत जे आपण नुसती हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन, ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला काय म्हणतो आपण, कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला 100 वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजाला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना किंवा ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली. तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला. त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं. आणि हा सुपीक तळाला जातो ना, पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले.

0: निकृष्ट आहे ती. सगळं पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ती आम्ही उडवायची. आमचं सकन अन्न खात नाही, त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण अगदी विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंते यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: Idiom. FM and 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष. आजचा सुविचार: स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य ही यशाची चतुःसूत्री आहे. ऐकूयात दिनविशेष. दादाभाई नौरोजी यांचा आज स्मृतिदिन. भारत पाकमध्ये कच्छ करार. मिझोरम राज्याची निर्मिती: 1986 रोजी मिझोरम राज्याची निर्मिती झाली होती. आणि हाँगकाँगचे चीनमध्ये विलीनीकरण. आताच आपण ऐकला दिनविशेष आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड MPSC अकॅडमी. 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी MPSC UPSC ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्या स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी. एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका. आजच आपला प्रवेश निश्चित करा. राठोड MPSC अकॅडमी, ITI जवळ, विसावा नगर, नांदेड. संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर. मोबाईल 97 30 67 30 67.
3: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
4: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
5: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज, MIDC, नांदेड. मोबाईल नंबर 90 75 55 56 11.
6: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
7: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
6: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
7: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
8: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
6: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
7: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
8: संपर्क 70 50 10 10 49.
9: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
10: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
11: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
10: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
11: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
10: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
12: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
13: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
14: युरोप मध्ये

शिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेली शकील बदायूनी यांची गीतरचना. संगीत आहे नौशाद यांचं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: तुमची फरमाइश आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून।
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा।
0: आमचा फोन क्रमांक 9404761252
1: 94 04 76 12।

0: क्रमांक 9404761252
1: 94 04 76 12 52
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: के चलो।
1: एफएमएन 101.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 7:08 होत आहेत। सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता संक्षेपित करीत आहोत।
2: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत। तत्पूर्वी

0: जरा देख के चलो।
1: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्याने सखी सुखदा ही संस्था उभारली। या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
2: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलां।
3: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा।

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पुढील वर्षापासून ऑनलाईन टीईटी घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर, तर कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची काँग्रेसची टीका. नसरापूर बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. आणि मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट. आता सविस्तर बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचे सूतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. काल विधानसभेत त्यांनी टीईटी संदर्भात निवेदन सादर केलं. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यासंदर्भात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं होणार असल्याची ग्वाही भुसे यांनी दिली. ते म्हणाले,
1: फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
0: दरम्यान टीईटी पेपरफुटी प्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल गदारोळ झाला. यासंदर्भात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला, त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विधान परिषदेत विरोधकांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसंच शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं आदी मागण्या करत हौद्यात उतरून घोषणाबाजी केली, त्यामुळे सभापतींना सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचंही शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल सदनात दिली. राज्य सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला जात असला तरी 4 वेळा नियमित कर्जफेड केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही अशा कठोर अटी घालून सरकारनं शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल विधानसभेत दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून दाखल झालेल्या अर्जांची छाननी लगेचच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला काल फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या न्यायालयानं गेल्या 25 तारखेला सदर आरोपीला दोषी ठरवलं होतं. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं सांगत न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. 3.5 वर्षाच्या

0: बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात सादर परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत काल यासंदर्भात केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले,
1: एक नवीन बेंचमार्क तयार झालेला आहे. या केसमुळे आपल्याला एक अनुभव आलेला आहे की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी कमीत कमी वेळेमध्ये जे 2 महिन्याच्या 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं आणि म्हणून मी न्यायालय प्रॉसिक्युशन आपले वकील आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि जे पीडित आहेत छोटीशी मुलगी होती पण त्यांच्या पालकांचं दुःख जर आपण कमी करू शकत नाही पण निश्चितपणे त्यांनाही या गोष्टीचं समाधान असेल की अशा प्रकारच्या नराधमाला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे आणि पुढेही अशाच पद्धतीनं वेगानं काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत.
0: या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात विणेकरी टाळकरी यासह 50 अधिक दिंड्या आणि 15,000 वारकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरण सेवा उपक्रम यंदाही राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी प्राथमिक उपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यात 11 प्रमुख जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सुमारे 400 विश्रांती आणि मुक्काम स्थळांचा समावेश आहे. राज्यात 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठीची मुदत आज संपत आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार उद्या 1 जुलैपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान आज 30 जूनपर्यंत HSRP बसवण्यासाठी अधिकृतपणे वेळ घेतलेल्या वाहनधारकांना उद्यापासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. काल जिल्हास्तरीय स्थलांतरपूर्व नियोजन समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत कामगारांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF म्हणजेच रुंद वरंबासरी तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक काल घेण्यात आलं. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. आजपासून 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे ही पदं भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात विनापरवाना लावण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्स पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे तीव्र मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये 16 FIR दाखल करण्यात आले असून संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत आतापर्यंत 3 विद्यमान आमदारांसह 84 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यंदा पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट झाली आहे. विभागात 11 प्रमुख प्रकल्पांमध्ये सरासरी 33% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणातला जलसाठा 21% खाली आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडीत सुमारे 41% पाणीसाठा होता. मांजरा तसंच माजलगाव 19%, निम्न दुधना धरणात 25% तर येलदरी धरणात सर्वाधिक 51.46% जलसाठा असून

0: सिद्धेश्वर धरणात उपयुक्त जलसाठा 0% आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना शहरासह जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या जळकोट, उदगीर आणि रेणापूर तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्यानं पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पुढील वर्षापासून ऑनलाईन टीईटी घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर. आणि नसरापूर बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
2: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला.
2: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
2: बस समजलं.
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. श्रोतो, आपण दिवसभरात कितीतरी लोकांशी बोलत असतो. काही संवाद अगदी औपचारिक असतात तर काही मनाला स्पर्श करून जातात. या प्रत्येक संवादात आपल्या शब्दांना खूप महत्व असतं, कारण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत, पण त्याचा परिणाम मात्र बराच काळ मनात राहतो. एखाद्याची मनापासून केलेली विचारपूस, चांगल्या कामाचं केलेलं कौतुक किंवा संकटाच्या वेळी दिलेला धीर, या गोष्टी फार मोठ्या नसतात, पण समोरच्या व्यक्तीला त्या नवी उमेद देऊ शकतात. कधीकधी हसतमुखाने बोललेले दोन शब्दही दिवस आनंदी करून जातात. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सतत संपर्कात असतो, पण मनापासून संवाद साधण्याची संधी मात्र कमी होत चालली आहे. म्हणूनच वेळ मिळेल तेव्हा आपल्या माणसाशी निवांत बोलूया, त्यांच्या आनंदात सहभागी होऊया आणि अडचणीच्या वेळी त्यांच्यासोबत उभे राहूया. शब्दांची किंमत फार मोठी असते. ते नाती जोडू शकतात आणि जपूही शकतात. म्हणून आज दिवसभरात बोलताना आपल्या शब्दात आपुलकी, संयम आणि आदर कायम राहील एवढीच काळजी घेऊया. याच विचारांसह आता वळूया पुढील कार्यक्रमाकडे.

FM band 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशक सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं.

0: टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो एक 90-95 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथे जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खासगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
0: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की MTDC नेमकं काय करते किंवा MTDC काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये MTDC म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलोय. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की MIDC खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की MTDC जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की MTDC जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण

0: सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे. तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कॉपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं शून्य व्याज दराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीये, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण एमटीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

एफएमबँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो, निसर्गात ऋतू बदलत जातात आणि त्या बदलांबरोबर मनालाही नव्या उत्साहाची चाहूल लागते. झाडांवर फुललेली फुलं, मंद वाऱ्याची झुळूक आणि आजूबाजूचं प्रसन्न वातावरण या साऱ्यांचा परिणाम मनावरही नकळत होत असतो. मराठी भावगीतांनी अशा अनेक प्रसन्न भावनांना शब्दबद्ध केलं आहे. साधेपणा आणि गोडवा यांचा सुंदर संगम असलेलं असंच एक गीत आता आपण ऐकणार आहोत. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि गीतरचना आहे नितीन आखवे यांची. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड।
1: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड एमपीएससी अकॅडमी, 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससी ची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी। एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका। आजच आपला प्रवेश निश्चित करा। राठोड एमपीएससी अकॅडमी, आयटीआय जवळ, विसावा नगर, नांदेड। संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर, मोबाईल 97 30 67 30 67।
2: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड।
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
4: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
5: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज, एमआयडीसी, नांदेड। मोबाईल नंबर 90 75 55 56 11।
6: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
7: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेडसाइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
6: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
7: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
8: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
6: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
7: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 70 50 10 10 49।
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
10: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
9: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
10: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉल मार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
9: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
11: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आज भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
12: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड। मोबाईल 93 23 18 50 50।

0: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
1: श्रोतेहो, निसर्ग हा कवी आणि संगीतकारांचा कायमच आवडता विषय राहिला आहे. सृष्टीत होणारे बदल, त्यातून खुलणारं निसर्ग सौंदर्य आणि त्या बदलाबरोबर उमलणाऱ्या भावना यांचं प्रतिबिंब मराठी भावगीतांमध्ये वारंवार दिसून येतं. निसर्गाच्या अशाच एका देखण्या रुपाची झलक घडवणारं पुढील भावगीत आता ऐकूया. आशा भोसले यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

काही क्षणांची ओढ मनात दीर्घकाळ रिंगळत राहते. प्रिय व्यक्तींच्या भेटीची आस, त्या भेटीची उत्सुकता आणि ती प्रत्यक्षात येण्याची आतुरता, या भावना प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावून जातात. मराठी भावगीतांनी अशा कोमल भावनांना अत्यंत सहज आणि सुंदर शब्दात व्यक्त केलं आहे. आजच्या भावधारा कार्यक्रमाची सांगता आता अशाच एका भावगीताने करूया. अरुंधाते यांच्या स्वरातील ही गीतरचना आहे वसंत बापट यांची. संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोतो, या गीत रचनेबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत.

सांगीतिक परंपरेतील एक समृद्ध अभिव्यक्ती आहे. काव्याची सहजता, सुरांचा गोडवा आणि भावनांचा सुंदर आविष्कार यामुळे हा संगीत प्रकार रसिकांच्या मनात कायमच स्थान निर्माण करून आहे. जीवनाच्या विविध छटा कधी निसर्गाच्या रुपाने, कधी नात्याच्या माध्यमातून, तर कधी मनातल्या सूक्ष्म भावनांमधून या गीतातून व्यक्त होत राहतात. अशाच काही निवडक गीतांचा आस्वाद घेऊया सुगम संगीत या कार्यक्रमातून. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ बोरबन, नांदेड।
1: नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी घडवणारी अकॅडमी राठोड एमपीएससी अकॅडमी, 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी यूपीएससीची तयारी करून 21व्या वर्षी अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करणारी अकॅडमी। एकदाच फीस भरा आणि नोकरी लागेपर्यंत मोफत शिका, आजच आपला प्रवेश निश्चित करा। राठोड एमपीएससी अकॅडमी, आयटीआय जवळ विसावा नगर, नांदेड। संपर्क प्राध्यापक अविनाश राठोड सर, मोबाईल 97 30 67 30 67।
2: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड।
3: स्टेनलेस स्टील रिलिंगचे पाईप आणि कौलारू शीट
4: होलसेल दरात मिळण्याचे ठिकाण तेहरा इंडस्ट्रीज, एमआयडीसी, नांदेड। मोबाईल नंबर 90 75 55 56 11।
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचे आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
7: संपर्क 70 50 10 10 49।
8: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
9: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
8: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
9: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
8: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
0: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे। योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना।
10: स्वनिमुआच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड। मोबाईल 93 23 18 50 50।
7: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय, नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार, मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड।
11: श्रोतेहो, माणसाच्या आयुष्यात असेही काही क्षण येतात जेव्हा मनात बरंच काही असतं पण ते शब्दात मांडणं सहज शक्य होत नाही। अशावेळी नजरेतून, सहवासातून किंवा एखाद्या शांत क्षणातूनही भावना व्यक्त होत असतात। शब्दांच्या पलीकडचं हे नातं मराठी सुगम संगीतात अनेकदा अलगत उमटलं आहे। अशाच हळूवार भावनांची चाहूल देणारं पुढील गीत ऐकूया, अरुण दाते यांच्या स्वरातील। गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं।

श्रोतो, याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे। पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना। चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा। आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय। आता सविस्तर बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते। या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती। इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं। मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत। या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे। पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली। 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले। या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल। मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे। नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले। उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील। या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल। हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे। 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे। चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे। हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत। राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे। येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे। भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली। पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला। या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं। पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं। गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत। आज राष्ट्र

0: राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत पावसाळ्यात होणारे विविध आजार आणि उपाययोजना याविषयी शासकीय रुग्णालय नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी

0: डॉक्टर दत्तात्रय इंदूरकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत, प्रसारित करत आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना याविषयी. श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय इंदूरकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, पावसाळा सुरू होतोय, नवे पावसाळा सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे, पावसाळा म्हटलं की आजारांचं माहेरघर असतं. पावसाळ्यामध्ये अनेकांना, बऱ्याच नागरिकांना आजार होत असतात. त्याचे कारणही वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये पाणी हे एक कारण आहे, कारण पावसाळ्यामध्ये सर्वत्र पाऊस पडलेला असतो, घाण पाणी साचलेलं असतं, सर्वच पाणी वाहून जातं अशातला काही भाग नाही. बऱ्याच ठिकाणी डबके साचलेले असतात आणि या डबक्यांवर बरेच डासही साचलेले असतात. त्याच्यापासून खूप आजाराची निर्मिती होते असं म्हणायला हरकत नाही. तर श्रोते हो, आज आपल्या कार्यक्रमातून पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना या अनुषंगानं आज आपण श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय इंदूरकर सर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. पावसाळ्यामध्ये जे आजार होतात ते कोणते कोणते होतात, का होतात आणि त्यावर उपाययोजना आपण काय केली पाहिजे याविषयी आज सरांकडून आपण निश्चितच माहिती घेऊयात. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं डॉक्टर दत्तात्रय इंदूरकर सरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पावसाळा म्हणजे आजारांचं माहेरघर म्हणतात. सर्वत्र पाऊस पडलेला असतो, पाणी साचलेलं असतं, सर्वच पाणी वाहून जातं अशातला काही भाग नसतो आणि त्यामुळेही आजाराची निर्मिती होते असं म्हणायला हरकत नाही. आणि यासोबतच सर, अनेक कारण आहेत की जे पावसाळ्यामध्ये वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर सर, निश्चितच आपण याविषयी आज आपण चर्चा करूयात. तेव्हा सर, या चर्चेला सुरुवात करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न असा करतो की सर, पावसाळा जो आहे, या पावसाळ्यामध्ये आजार जे आहेत ते कोणते कोणते होतात? बरं,
2: या पावसाळ्यामध्ये जे आजार होतात ते मुख्यत्वे दूषित पाण्यामुळे होणारे काही आजार आहेत, जे प्रामुख्यानं टायफॉइड, कॉलरा, जुलाब व उलट्यांचे आजार, ज्याला आपण अॅक्यूट गॅस्ट्रोएन्टरायटिस असं म्हणतो, तर हे काही दूषित पाण्यामुळे होणारे काही आजार आहेत. आणि या व्यतिरिक्त पाणी साचल्यामुळे आणि डासांच्या उत्पत्तीमुळे झालेले जे काही आजार आहेत ते मलेरिया आणि डेंग्यू हे दोन प्रामुख्यानं असलेले आजार आहेत जे की डासांच्या उत्पत्तीमुळे होतात.
1: अच्छा. सर, पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये विषाणूजन्य आजारही होतात, जीवाणूजन्य आजारही होतात आणि बुरशीजन्य आजारही सुद्धा होतात.
2: हो
1: सर, आता आपण हे जे आजार आहेत याची एकाएकानं आपण माहिती निश्चितच घेऊयात. पर सर, आता पावसाळा म्हटलं की पावसाळ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो, पाण्यामुळेही बरेच आजार होत असतात. तर सर, या पाण्यामुळे कोणते कोणते आजार होतात? बरं,
2: हा, जसं की आता मी म्हटल्याप्रमाणे टायफॉइड, कॉलरा, जुलाब व उलट्यांचे आजार हे प्रामुख्याने होणारे दूषित पाण्यामुळे होणारे आजार आहेत.
1: अच्छा. बरं सर, आता पाऊस म्हटलं की सर्वत्र पडतो, पाणी साचतं आणि या साचलेल्या पाण्यावर डासही निर्माण होतात आणि या डासांमुळे सुद्धा आपल्या नागरिकांना अनेक आजार होतात. तर या डासांमुळे कोणते कोणते आजार होतात? सर,
2: डासामुळे होणारे जे आजार आहेत ते मलेरिया आणि डेंग्यू हे जे आजार आहेत ते जास्त प्रमाण वाढते या आजारांचं पावसाळ्यामध्येच, कारण की जे पावसामध्ये जे साचलेलं पाणी असते त्यामध्ये या डासांची उत्पत्ती होते आणि त्यामुळे हे जे आजार आहेत मलेरिया आणि डेंग्यू या आजाराचं प्रमाण वाढते.
1: बरं सर, हे आजार जे आहेत हे पावसाळ्यातच का होतात? बरं,
2: पावसामुळे पाणी साचते आणि डासांची वाढ होते, तसेच पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते, तसेच ओलसरपणा वातावरणात असल्यामुळे जंतू जसे की विषाणू, जीवाणू आणि बुरशी यांची वाढ होते, यामुळे उलट्या, जुला, पोटाचे आजार, तापीचे प्रमाण वाढते, तापीच्या रुग्णसंख्येमध्ये यामुळेच वाढ होते.
1: बरं सर, हे आपण जे आजार सांगितलेत, विषाणूजन्य आजार आहेत, बुरशीजन्य आजार आहेत, जीवाणूजन्य आजार आहेत आणि डासांमुळे तसंच पाण्यामुळे होणारे काही आजार आहेत. बरं सर, हे आजार होऊ नयेत यासाठी आपण काय काळजी घ्यावी? बरं,
2: मी यासाठी नागरिकांना सुचवू इच्छितो की नेहमी उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी घ्या, बाहेरचे पाणी पिणे टाळा, पाण्याची भांडी नेहमी झाकून ठेवा जेणेकरून पाणी दूषित होणार नाही.
1: सर, दिवस पावसाळ्याचे आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी

0: साचल्यामुळं घाणी होत असते आणि या घाणीवर माशाही खूप मोठ्या प्रमाणात होत असतात आणि अनुषंगानं ह्या माशा आपल्या घरामध्येही येत असतात आणि आपलं जे अन्न आहे या अन्नावर सुद्धा बसतात. तर सर, पावसाळ्यामध्ये आपलं अन्न जे आहे, आपण जो आहार घेतो या बाबतीमध्ये आपण काळजी घेतली पाहिजे, बरं, याबद्दल आपण काय सांगाल?
1: पावसाळ्यामध्ये मुळातच आपली पचनशक्ती मंदावते, त्यामुळे आपण ताजे गरम व स्वच्छ अन्न खाल्ले पाहिजे. रस्त्यावरचे उघडे अन्न जिथे की माशा व घाण असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आपण बाहेरचे पदार्थ, जंक फूड आणि दूषित पदार्थ टाळायला पाहिजे.
0: छान. सर, आपण बोलत असताना हेही सांगितलं की पावसाळ्यामध्ये जे आहे डेंग्यू होतो, मलेरिया होतो. तर सर, हे डेंग्यू किंवा मलेरिया जे आहेत या आजारांचे रुग्ण वाढताना आपण पाहतो पावसाळ्यामध्ये, तर सर हे न वाढण्यासाठी किंवा त्याचं काय कारण आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढतात आणि हे वाढून नयेत यासाठी आपण काळजी सुद्धा काय घेतली पाहिजे, याबद्दल काय सांगाल?
1: जसं की आपण आत्ताच म्हटलोत की पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये डासांची वाढ होते, त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे की घराभोवती पाणी साचू देऊ नका. कूलर, जुन्या टाक्या, कुंड्या, टायर यामध्ये पाण्याची साठवण होऊ नये याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करणं गरजेचं आहे, जेणेकरून डासांची वाढ होणार नाही आणि डासामुळे जे आजार आहेत जसं की डेंग्यू, मलेरिया यांचा धोका टळेल. आणि पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणं गरजेचं आहे. मच्छरदाणींचा नियमित वापर करणे पण गरजेचं आहे. आणि जर ताप आल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
0: छान. सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की सध्याला आहेत शाळा सुरू झालेल्या आहेत, आपले लहान बालक, छोटी छोटी मुलं शाळेमध्ये जातात आणि शाळेत जात असताना त्यांना रस्त्यानं जावं लागतं, पाणी साचलेलं असतं, होऊ शकतं लेकरू पडतंही, घाण होतं, असं बरेच काही घडू शकतं सर जात असताना, येत असताना शाळेमध्ये. तर सर, पावसाळ्यामध्ये या शाळकरी मुलांनी काय काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा काय काय काळजी घ्यावी, बरं?
1: तर पावसात भिजल्यानंतर अंग कोरडे करून लगेच कोरडे कपडे वापरावे. शाळेतून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय लावावी. स्वच्छ पाणी आणि पौष्टिक आहार द्यावा. हे मी पालकांना आणि मुलांना विनंती करतो की ह्या गोष्टीचं पालन करणं पावसाळ्यामध्ये खूप गरजेचं आहे, जेणेकरून पावसामुळे होणारे आपले आजार जे आहेत आपल्याला टाळता येतील.
0: सर, पावसाळ्यामध्ये अनेक आजार होत असतात, जसं की आपण सांगितलं तर विषाणूजन्य आजार आहेत, जीवाणूजन्य आजार आहेत, हिवताप सुद्धा होऊ शकतो, मलेरिया होऊ शकतो. तर सर, हे आजार समजा झाले तर आपण काय उपाययोजना म्हणून घरच्या घरी उपाययोजना काय कराव्यात, बरं?
1: या तापीमध्ये मुख्यत्वे निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशनचा धोका वाढतो, त्यामुळे आपण पाण्याचे प्रमाण मुबलक ठेवावे. जर शक्य असल्यास WHO गाईडेड ORS त्याला आपण जलसंजीवनी म्हणतो, ते जलसंजीवनी पण घरच्या घरी आपण घेऊ शकतो आणि त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला यानंतर विसरू नये.
0: अच्छा सर, या मलेरिया सोबतच डेंग्यू सुद्धा होऊ शकतो पावसाळ्यामध्ये आणि आपण बघतो वरचेवर डेंग्यूचे रुग्ण सुद्धा वाढताना आपण पाहतो, एखाद्या वेळेस साथ आली की मोठ्या प्रमाणामध्ये ती साथही येते. तर ही साथ आल्याच्या नंतर आपण काय काळजी घेतली पाहिजे, बरं, जेणेकरून या आजारापासून आपण अलिप्त राहू?
1: जसं आपण आता सांगितलं की घराभोवती पाणी साचू देऊ नका. कूलर, जुन्या टाक्या, कुंड्या आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करणं गरजेचं आहे, जेणेकरून डासांची वाढ होणार नाही आणि त्यातूनच मलेरिया आणि डेंग्यूचा धोका टळेल.
0: समजा सर, आता मी अगोदरही म्हटलं की डेंग्यूचे रुग्ण आपल्याला वाढताना बघायला मिळतात. समजा सर, डेंग्यूचा रुग्ण आहे तर त्याच्यावर उपाययोजना किंवा उपचार काय काय करावे लागतील?
1: उपचार, आपल्याला डेंग्यूची लक्षणं जर असे आढळले की तीव्र ताप आहे आणि खूपच बॉडी पेन आहे, तर अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नये आणि त्वरित रक्ताची तपासणी करून डेंग्यू आहे नाही एकदा खात्री करून घेऊन मग ते आपले डॉक्टर आपली उपचार पूर्ण करतील.
0: छान. सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की मधुमेही रुग्ण आहेत, अर्थात शुगरचे जे रुग्ण आहेत, या शुगरच्या रुग्णांनी या पावसाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी, बरं?
1: मधुमेही रुग्णांनी आपली नेहमीची औषधी नियमित घ्यावी न चुकता. आणि आपली शुगर नियंत्रणात ठेवावी, तसेच त्यांनी आपल्या पायांची काळजी घ्यावी, आपले पाय स्वच्छ आणि

0: कोरडे ठेवावेत. जर जखम झाल्यास ती किरकोळ समजून दुर्लक्षित करू नका. ताप किंवा संसर्ग झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
1: सर, आता हे मधुमेह रुग्णांसाठीचं आपण सांगितलं काय काळजी घेतली पाहिजे. सर, तसं शाळकरी मुलांबद्दल सांगत असताना आपण सांगितलेले आहे, तरी पण सर सर्वच मुलं शाळेमध्ये समजा गेल्यावर पाऊस आला किंवा आल्यावरही झाला आणि घरी खेळत सुद्धा असतात सर मुलं लहान लेकरं, तर या लहान लेकरांनी काय काळजी घ्यावी आणि त्यासोबतच आपल्या घरी जे ज्येष्ठ नागरिक असतात अर्थात आपण त्यांना सिनियर सिटीझन जे म्हणतो, तर या सिनियर सिटीझन्सनी आणि या लहान छोट्या छोट्या लेकरांनी काय काळजी घ्यावी पावसाळ्यामध्ये?
0: पावसात भिजल्यानंतर अंग कोरडे ठेवावे, लगेच कोरडे कपडे वापरावे. शाळेतून आल्यानंतर त्यांनी हात साबणांनी स्वच्छ धुवायची सवय लावावी आणि स्वच्छ पाणी पौष्टिक आहार हा घ्यावा. आणि तसेच उबदार कपडे वापरू शकता आणि त्यांनी त्वचेची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना त्वचेचे आजार होणार नाहीत.
1: सर, आजार न होण्यासाठीचे आपण सांगितलेत उपाययोजना. सर, पावसाळ्यामध्ये आपल्याला जे आजार होतात ते केवळ आपल्या मानवनिर्मित चुकांमुळे होतात असं म्हणायला हरकत नाही, तर सर पावसाळ्यामध्ये कोणत्या मानवांकडून चुका होत्यात जेणेकरून ते आपल्याला टाळल्या पाहिजेत, बरं आपण काय सांगाल याबद्दल?
0: यामध्ये महत्वाच्या चुका जे म्हणजे उघड्यावरचे अन्न आपण खातो तर ते नाही खायला पाहिजे. उघड्यावरचे अन्न खाऊ नका, दूषित पाणी पिऊ नका, ताप आल्यास दुर्लक्षित करू नका. साध्या भाषेत बोलायचं तर जर ताप आला तर तो आजार अंगावर काढू नका. त्यानंतर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. ह्या काही गोष्टी आहेत जे आपण टाळल्या पाहिजेत.
1: सर, पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार होणार नाही याची जर आपण काळजी घेतली तर होणारा संभाव्य जो आपला खर्च आहे किंवा उपचार करण्यासाठी होणारा जो आपला वेळ वाया जाणार आहे, आपल्याला मानसिक त्रास होणार आहे, शारीरिक त्रास होणार आहे, तर सर हा त्रास होऊ नये तर आरोग्याच्या दृष्टीनं आपण काय काळजी घेतली पाहिजे, आमच्या श्रोत्यांना आपण काय सल्ला द्याल बरं सर?
0: निश्चितच प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपचार आहे. त्यामुळे स्वच्छता पाळा, सुरक्षित पाणी प्या, डासावर नियंत्रण ठेवा, वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
1: सर, आपण खूप चांगला सल्लाही आमच्या श्रोत्यांना दिलात. बरं सर, आरोग्याच्या दृष्टीनं आपण अजून आमच्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन करणार बरं?
0: पावसाळा हा निसर्गाला नवसंजीवनी देणारा ऋतू आहे. मात्र याच काळात अनेक संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होऊ शकते. त्यामुळे जुलाब, उलट्या, टायफॉइड, कॉलरा, कावीळ यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो. म्हणून नेहमी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्या. घरातील पाण्याची टाकी नियमित स्वच्छ ठेवा आणि पाणी साठवण्याची भांडी नेहमीच झाकून ठेवा. जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावा. उघड्यावर विकले जाणारे कापलेले फळं, अस्वच्छ अन्न पदार्थ आणि दूषित पाणी टाळा. शक्यतो ताजे आणि गरमच अन्न खा. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखे आजार होऊ शकतात. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. कूलर, टायर, फुलदाण्या आणि पाण्याची भांडी नियमित रिकामी करून ठेवा. पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा आणि आवश्यक असल्यास डास प्रतिबंधक क्रीम किंवा मच्छरदाणीचा वापर करा. ताप, अंगदुखी, जुलाब, उलट्या, पोटदुखी, कावीळ, सततचा खोकला किंवा श्वास घेण्यात त्रास अशी काही लक्षणे दिसल्यास घरगुती उपचारावर वेळ घालवू नका. त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या. स्वतःहून औषधे घेणे टाळा. लक्षात ठेवा, स्वच्छ पाणी, स्वच्छ परिसर, स्वच्छ हात आणि योग्य वेळी उपचार हीच पावसाळ्यात निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे. चला आपण सर्वजण मिळून स्वच्छता राखूया, आजारांना दूर ठेवूया आणि निरोगी पावसाळ्याचा आनंद घेऊया.
1: खरंच श्रोते हो, आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये अनेक आजार होत असतात आणि पावसाळ्यामध्ये कोणते कोणते आजार होतात हेही सरांनी सांगितलं. त्यासोबतच पाण्यामुळे जे आजार होतात ते आजार कोणते कोणते होतात आणि त्यावर आपण काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलही सरांनी मार्गदर्शन केलं.

0: सोबतच डासांमुळे कोणते कोणते आजार होतात याबद्दलही सरांनी सांगितलं आणि आजार होऊ नये यासाठी आपण काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दलही सरांनी मार्गदर्शन केलं. सर, आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप चांगली अशी माहिती दिलीत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना याविषयी श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दत्तात्रय इंदूरकर यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मुलाखतीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9404761252
3: 9404761252.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
4: फोन फरमाईश.

एफएमएंड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

FM 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका अत्यंत सुरेल आणि हृदयस्पर्शी गीताने. प्रेमाच्या भावना, मनातील ओढ आणि प्रिय व्यक्तीविषयीची अढळ निष्ठा अत्यंत सुंदर शब्दात व्यक्त करणारे गीत आहे. डर या चित्रपटातील आनंद बक्षी यांच्या शब्दांना शिवहरी यांचे मधुर संगीत लाभले आहे. तर हे गीत स्वरबद्ध केलं आहे लता मंगेशकर आणि ए हरिहरन यांनी. ऐकूया डर या चित्रपटातील हे गीत.

प्रेमात पडल्यावर मनाची अवस्था कशी होते हे शब्दात सांगणं तसं कठीणच. समोरची व्यक्ती दिसली की जगच बदलून गेल्यासारखं वाटतं. तिच्याशिवाय दुसरा कोणताही विचार मनात राहत नाही आणि तिची साथच आयुष्याचं सर्वात मोठं स्वप्न बनून जातं. अशाच निरागस आणि मनाला भिडणाऱ्या भावना व्यक्त करणारं हे पुढचं गीत 1997 साली प्रदर्शित झालेल्या कोयला या चित्रपटासाठी इंदिवर यांनी हे गीत लिहिलं आहे. राजेश रोशन यांच्या कर्णमधुर संगीताला कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या सुरेल आवाजाची साथ लाभली आहे. ऐकूया कोयला चित्रपटातील हे गीत.

मनापासून जपलेलं प्रेम माणसाच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक स्वप्नात आणि प्रत्येक क्षणात नकळत सामावून जातं. मग त्या नात्याचा आपलेपणा लपवून ठेवण्याचा प्रश्न राहत नाही. अशावेळी एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम अधिक महत्वाचं वाटतं. हीच सहज आणि मनाला भिडणारी भावना व्यक्त करणारं पुढचं गीत आहे. राजा भैया या चित्रपटातील समीर यांच्या शब्दांना नदीम श्रवण यांच्या संगीताची साथ लाभली आहे. उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या सुरांनी सजलेले गीत आता ऐकूया.

शतो प्रेमाचं नातं अधिक सुंदर होतं ते त्यातल्या विश्वासामुळं आणि समर्पणामुळे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांची साथ लाभावी, एकमेकांची असलेली ओढ कायम राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत राधा आणि कृष्ण यांच्या नात्याचा उल्लेख प्रेमाचं प्रतीक म्हणून केला जातो. प्रेमातल्या विश्वासाची आणि समर्पणाची आठवण करून देणारं हे पुढचं गीत आहे. टँगो चार्ली या चित्रपटासाठी जावेद अख्तर यांनी लिहिलेलं गीत आहे. आनंदराज आनंद यांच्या संगीताला उदित नारायण आणि महालक्ष्मी आयर यांच्या आवाजाची साथ लाभली आहे. ऐकूया टँगो चार्ली या चित्रपटातील हे गीत.

प्रेमाचं नातं जेव्हा विवाह बंधनात गुंतं तेव्हा तो क्षण फक्त दोन व्यक्तीचाच राहत नाही, त्या आनंदात कुटुंब आप्तस्वकीय यासोबतच सभोवतालचं सगळं वातावरणही सहभागी झाल्यासारखं वाटतं. नव्या आयुष्याची सुरुवात, एकमेकांना साथ देत आयुष्याचा पुढील प्रवास करण्याची तयारी आणि आता आयुष्यभर आपण एकमेकांचेच आहोत ही मनाला दिलासा देणारी भावना. अशा प्रसंगाचं सौंदर्य शब्दात व्यक्त होणं तसं कठीणच असतं. म्हणूनच गीतकाराने या सोबतीला निसर्गाची ही साक्ष लाभण्याची सुंदर कल्पना उभी केली आहे आणि

दोन जीवांच्या या सहप्रवासाची तुलना दिवा आणि वात यांच्या नात्याशी करत सहजीवनाचा अर्थ अतिशय सहजपणे उलगडून दाखवला आहे. 1997 साली प्रदर्शित झालेल्या विरासत चित्रपटासाठी जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या या गीताला अनुमली यांचं संगीत लावलं आहे. कुमार सानू आणि जसपिंदर नरुला यांच्या आवाजातील हे गीत आता ऐकूया.

श्रोतो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:32 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आशाबागी लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. आज आपण ऐकणार आहोत भाग 22.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: मैथिली पहाटेच उठली. रोज लोकलच्या आवाजानं जागायची, ती आज विचित्र शांततेनं आली. आलेलं दूध तापवलं, स्वतःला चहा केला. बाईंचा कालचा सगळा तमाशा समोर उघडा पडला होता आणि त्या त्यांच्या बेडरूममध्ये गाढ झोपल्या होत्या. त्यांचा स्थूल विस्कळीत देह पलंगावर अस्ताव्यस्त आणि किंचित उघड्या तोंडातून कसला तरी विचित्र आवाज. आत्याचं अम्माचं झोपणं किती व्यवस्थित. मैथिलीला किळसच आली. तिनं पुस्तक समोर ओढलं. 9:30-10 चांगला अभ्यास झाला आणि बेल, कामवाले असणार. दार उघडलं तो समोर कोणी तरुण मुलगा, हातात छोटी सुटकेस. तुम्ही? तिनं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच तो आत आला. आई घरी नाही? मैथिलीला समजलं की हा शंतनू, बाईंचा मुलगा. बाई गोऱ्या होत्या, हा एकदम सावळा. प्रोफेसर साहेब असतील तसे. याचा एक फोटो आहे, तसा चेहरा मात्र नाही. तिनं घाईघाईनं बाईंच्या खोलीचं दार लावून घेतलं, त्याला पाणी दिलं, चहा ठेवला आणि बाईंना उठवायला गेली. बाई उठत नव्हत्या. तिनं हताशपणे मागं येऊन उभा राहिलेल्या त्यांच्या मुलाकडे पाहिलं. त्याला याची सवय असावी, तो काही म्हणाला नाही. तिनं चहा दिला. तुम्ही? त्यानं विचारलं. मी बाईंची मदतनीस, हेल्पर. हो हो, नवी कामवाली, आई म्हणाली होती, तो आठवून म्हणाला. मी कामवाली नाही, बाईंना गरज होती म्हणून आठवड्यातून एक दोनदा, ती रागानच म्हणाली. ती काय होती, कोण होती, काय सांगत होती, यात त्याला काही गम्य नव्हतं. तिचा रागही त्याच्यापर्यंत पोचला नाही. त्यानं रिकामा कप तिच्यासमोर केला, तो तिनं घेतला नाही. आपलं सामान घेतलं, सामान म्हणजे पुस्तकं आणि कपडे. काल आंघोळ करून आली होती, तेच कपडे अंगावर होते. काल आणलेला डबा होता, तो घेतला. समोरच्या खोलीत बसलेल्या शंतनूला म्हणाली, मी जाते, तुमच्या आईला सांगा परीक्षा होई तो तर येणारच नाही. काल त्यांनी एक ओळ वाचू दिली नाही. दूध तापवलं आहे. ती फ्लॅट बाहेर आली. रागा संतापानं रडायला येत होतं. बस समोरच थांबली, तरी धावत बस गाठताना वाटलं की राग कशाचा आला आपल्याला, कामवाली या शब्दाचा. आपण जे करत होतो बाईंच्या घरी त्याचं स्वरूप तेच तर होतं. त्याचे आपण पैसे घेतले आहेत, तरी आपल्याला एक दर्जा हवा आहे. ती घरी आली. सकाळीच आलेली पाहून संजू कुस्सीत हसला. आत्या म्हणाली, ये. मग संजू ऑफिसात गेल्यावर म्हणाली, अगं मीनाकडे करत जा अभ्यास, कशाला उगीस लोकांकडे. सुभाषराव काही म्हणणार नाहीत. नको, इथंच करीन घरी. कुणी काही म्हणावं इतकी ही जागा कशाला ठेवायची. परीक्षा संपली.

0: पेपर छानच गेले, अपेक्षेपेक्षाही। देवस्थळी बाईंचं घर तर सुटलंच। दांडेकरांनी निरोप दिले, पण यावेळी ते तिच्याकडे आले नाहीत। तिच्यासारख्या 56 मुली त्यांना मिळतील तिला वाटलं। ती पुन्हा मालाडला लायब्ररीत जायला लागली, पुस्तकं आणायला लागली। तिचं लायब्ररीचं कार्ड होतं। आता तिथं रोहिणी नव्हती, मीरा वागळेही नव्हती, कुणी नवेच चेहरे होते। या, पुस्तक घ्या, बदला आणि जा, बोलावं थांबावं असं कुणीच नव्हतं। लायब्ररी सुद्धा मोठी होत होती, विस्तारत होती, पण त्या विस्तारणाऱ्या लायब्ररीत तिला प्रोफेसर देवस्थळींची पुस्तकं दिसली नाहीत, त्यांनी दिलेली। त्यांचं कपाट होतं ते पॉलिश केलं होतं तेव्हाचं, आता ते पॉलिशही उडत चाललं होतं। त्यांचा तो गोल फिरता ऐटबा स्टँडही होता, पण त्यात प्रोफेसरांची पुस्तकं नव्हती। तिनं रोहिणीच्या जागी आलेल्या मुलीला विचारलं, हे कपाट, हा स्टँड प्रोफेसर देवस्थळीने दिलेला आहे ना? माहीत नाही, तिचा निर्विकार चेहरा। हो, मला माहीत आहे, मी त्यावेळी इथं 2 महिने काम केलं होतं। प्रोफेसर साहेबांनी पुस्तकं दिली होती सगळी, इंग्रजी मराठी। माहीत नाही, इंग्रजी पुस्तकांचा विभाग वेगळा आहे, तिथं पहा। मैथिलीने तिथं पाहिलं, काही पुस्तकं होती जुनी, पण त्यात प्रोफेसरांची नव्हती। त्यांची पुस्तकं, त्यावरचा त्यांच्या नावाचा स्टॅम्प, त्या पुस्तकांचा जुना विशिष्ट वास। द बर्ड्स कादंबरी ती तिनं शोधली, तिला काही सापडे ना। जुनी पुस्तकं काढून टाकली असतील। काढून टाकली? ती काढून टाकावी म्हणून काही प्रोफेसर साहेबांनी दिली नव्हती। मैथिलीच्या घशात आवंढ आला। मग नेहमीसारखी ती बिनाकडेही गेली नाही, सरळ घरी चाली। चार साडेच्या नेहमीच्या वेळेला ती देवस्थळी बाईंकडे आली। बेल दाबली हलकेच, दार लगेचच उघडलं। बाईंचं तेच दर्शन गाऊनमधलं। तिला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं, आनंदही झाला। समोर टीव्ही दिसला। झाली परीक्षा? हो। त्यांनी पेपर्स कसे गेले हे काही विचारलं नाही। तू कामाला आली असशील तर? कामाला नाही, मैथिली म्हणाली। मग टीव्हीकडे पाहत म्हणाली, आत्ता घेतला? हो, दांडेकरांनी आणला माझ्या वाढदिवसाला, म्हणजे पैसे मीच दिले ग, बाई म्हणाल्या। तुम्ही मागं म्हणाला होता सगळी पुस्तकं घेऊन जा म्हणून, ती तुम्हाला नकोच होती ना? तू पुस्तकं न्यायला आलीस? तुम्ही दिलीत तर? सगळी नाही, पण बरीच, माझ्याकडे जेवढी मावतील तेवढी। त्या बोलल्या नाहीत। मला विकतच द्या, तुम्ही दिलेले सगळे पैसे साठवले आहेत मी। या वर्षात तर मी घेतलेच नव्हते पैसे, पण मी ते मागत नाही। तुम्ही मला पुस्तकं दिली नाहीत तर मग निदान काढून तरी टाकू नका रतीत, प्लीज। तुला पुस्तकं हवी आहेत सगळी? हो, पण माझ्याकडे जागा नाही। तुला हवी ती बघ, मी एक ट्रंक देते, लोखंडी, मोठी आहे, त्यात मावतील तेवढी। सगळ्या पुस्तकांचे पैसे मी देऊ शकणार नाही। मी पैसे मागते कुठे आहे? मी तुला तशीच देते आहे। तूच तर ती लावलीस, नीट ठेवलीस, कव्हर्स घातलीस, नाहीतर ती पडूनच तर होती। मैथिलीनं त्यांच्याकडे अविश्वासानंच पाहिलं।
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं।

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आताच आपण ऐकला आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवचन भाग 22. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: मित्रांनो, आपल्यापैकी अनेकांना पुस्तक वाचायला आवडतात. काहीजण रोज वाचतात तर काहींना वेळ मिळाली की पुस्तक हातात घ्यावंसं वाटतं. पण एक गोष्ट मात्र खरी की पुस्तक कधीच कंटाळवाणी सोबत करत नाहीत. कधी एखादी गोष्ट वाचताना आपण हसतो, कधी एखादं पात्र आपलंसं वाटतं, तर कधी एखादा विचार बराच वेळ मनात राहतो. प्रत्येक पुस्तक काहीतरी वेगळं सांगत असतं. म्हणूनच एकाच पुस्तकाचं पुन्हा पुन्हा वाचन केलं तरी त्यात काहीतरी नवीन सापडतं. आज मोबाईल, दूरदर्शन आणि अनेक साधनं आपल्यासोबत आहेत, तरीही पुस्तक हातात घेऊन काही पानं निवांत वाचण्याची मजा काही वेगळीच असते. दिवसातून थोडा वेळ जरी वाचनासाठी दिला तरी तो वेळ आपलाच असतो. आज वेळ मिळाला तर आपल्या आवडीचं एखादं पुस्तक पुन्हा हातात घ्या. कदाचित त्यातली एखादी गोष्ट किंवा एखादा विचार पुन्हा एकदा आवडून जाईल.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 94-04-76-1252
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो, फोन फरमाइश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
3: फोन फरमाइश.

आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुंदरबाई पेंढारे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं.

मावर गडावरीन दुर्डी सांडली लायाची, मावर गडावरीन दुर्डी सांडली लायाची, बीज तू को

अरजत गरजत माया माझी धूर पतनाळी अरजत गरजत हाती कोरडे वाजत गे बाई आली भंडार।

दिन आहे सोन्याची पावली साऱ्या दुनव्याला सावली गबाई काशी भक्ताला पावली साऱ्या दुनव्याला सावली गबाई काशी

धूर पतण आहे सोनियाची वीट, माईग माझे धूर पतण आहे सोनियाची वीट, चंद्रवाले साहेबा लागे बाई धन सा

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकला सुंदरबाई पेंढारे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 MHz वर. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दादाभाई नवरोजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अरुणा कांबळे यांचं भाषण.
1: आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत, प्रसारित करत आहोत पितामह दादाभाई नवरोजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पितामह दादाभाई नवरोजी जीवन आणि कार्य याविषयी अरुणा गौतम कांबळे यांचं भाषण.
2: आपल्या भारत देशाच्या या पावन भूमीत अनेक साधू संत, ऋषीमुनी, महात्मे, थोर पुरुष, महान क्रांतिकारक, समाज सुधारक, साहित्यिक, वैज्ञानिक, युगपुरुष, महापुरुष अशा पुरुष आणि महिला माता भगिनींचा या पावन भूमीत भारत मातेच्या उदरी जन्म झालेला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. याच राष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत चोखामेळा, संत गाडगे बाबा, संत रोहिदास, संत एकनाथ, संत नामदेव, संत मीराबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई आणि थोर त्यागी तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर अशाही थोर त्यागी महापुरुषांचा जन्म याच राष्ट्रात झाला. म्हणून या भूमीला, या राष्ट्राला संतांची भूमी अशीही संबोधल्या जाते. आपल्या देशात याच महापुरुष साधू संत, थोर महात्मे यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या यासारखे उपक्रम राबवून त्यानिमित्ताने वेगवेगळ्या परिवर्तनवादी कार्यक्रमाचे आयोजन करून समाज

प्रबोधन बंधुभाव जोपासून वेगवेगळे शिबिरांचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेऊन समता सामाजिक एकात्मता प्रस्थापित करून महापुरुषांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्याप्रती समाजात एकतेची परखड भावना जागृत करण्याचे काम केल्या जाते. हा सामाजिक सलोखा जपत असताना महापुरुषांच्या कर्तृत्वाचा गौगवा केला जाऊन त्यांचे शौर्य येणाऱ्या पिढीसाठी कितपत प्रेरणादायी ठरेल याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. जसे की राजमाता जिजाऊने बालशिवबांना शूरवीरांच्या कथा सांगून शौर्याचे बाळकडूच पाजले होते. म्हणून तर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. त्याप्रमाणेच महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले या दोघाही पतीपत्नींनी एकमेकांना साथ दिली म्हणून हे फुले दाम्पत्य एक परिवर्तनवादी महान क्रांती करू शकले. म्हणून रसिक श्रोत्यांनो, प्रत्येकाने आपल्या शौर्याने धैर्याने बुद्धिमत्तेने या देशातील सामाजिक राजकीय विषमतेने जखडलेल्या गुलामीच्या या विळख्यातून बंदिस्त असलेल्या समाजाला न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केलेले आपणास इतिहासाच्या पानोपानी पाहावयास मिळते. महान क्रांतिकाराच्या शौर्याची गाथा ही येथील इतिहास सांगतो आहे. त्यांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे धडे अभ्यासिले असता अंगावर शहरे आल्याखेरीज राहणार नाहीत. अशा महान क्रांतिकारक समाजसुधारक यांच्या कार्याला नतमस्तक होऊन वंदन करूया. अशाच एका थोर राष्ट्रप्रेमी देशभक्त राष्ट्रवादाचे जनक दादाभाई नौरोजी यांचाही जन्म याच पावनभूमीत झाला आहे. रसिक श्रोत्यांनो, आज एक महान देशभक्त दादाभाई नौरोजी यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी गुजरातमधील नवसारी या गावी एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील नौरोजी पालनजी दोरडी आणि आई माणिकबाई पालनजी दोरडी. त्यांचे वडील पारशी समाजाचे ख्यातनाम असे पंडित होते. ते आपल्या पौरोहित पदाच्या पगारातून आपला पूर्ण संसाराचा भार चालवायचे. दादाभाई हे 4 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. बालवयातच दादाभाई वडिलांच्या प्रेमापासून पोरके झाले. मग त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी ही त्यांच्या आईवर येऊन पडली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दादाभाईंचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. लहानपणी वडील वारल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या आईचा विशेष प्रभाव होता. आईने त्यांना शिक्षणाचे महत्व, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे संस्कार दिले. त्यामुळे ते पुढे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते बनले. त्यांच्या आईने मोठ्या कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे संगोपन केले. आईच्या संस्कारामुळे त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, देशभक्ती आणि समाजसेवेची भावना निर्माण झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण चालू असतानाच त्यांच्या आईने त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला आणि शोराबजी श्रॉफ यांची 7 वर्षाची कन्या गुलाबी हिच्याबरोबर दादाभाईंचा विवाह करण्यात आला. तेव्हा त्यांचे वय 11 वर्षाचे होते. लग्नानंतर दादाभाईंना एक मुलगा, 2 मुली अशी 3 अपत्ये झाली. दादाभाई हे बालपणापासूनच अतिशय हुशार होते. अतिशय एकाग्रतेने अभ्यास पण करायचे. त्यामुळे त्यांच्या जाणीवा लहानपणापासूनच प्रगल्भ होत गेल्या. 1845 मध्ये त्यांनी मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमधून पदवी संपादन केली आणि कॉलेजमध्ये गणित आणि नैसर्गिक तत्वज्ञान या विषयाचे ते प्राध्यापक म्हणून त्याच महाविद्यालयात नोकरी करू लागले. अध्ययन आणि अध्यापन यामुळे त्यांना समाजाची अगदी जवळून ओळख होऊ लागली. आपल्या सार्वजनिक कामास सुरुवात केली. त्यांनी मराठी, फारसी यांच्या मुलांसाठी काही शाळा पण काढल्या. तसेच त्यांनी 1851 मध्ये रास्त गोफ्तार अर्थात खरी बातमी हे गुजराती साप्ताहिक काढले. 1855 मध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी सोडून दिली आणि व्यवस्थापक म्हणून कामा यांच्या कंपनीत लंडनला भागीदारी केली. तेथे त्यांनी अनेक भारतीय संस्थांचे संबंध ठेवला आणि भारतीयांची मने जाणून घेतली. लंडनमध्ये काम करताना तेथील वृत्तपत्रात लेख लिहून भारताबद्दल असलेले गैरसमज त्यांनी दूर केले. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजात गुजराती भाषा शिकविण्याचे प्राध्यापक म्हणून काम केले. 1865 मध्ये लंडनमध्ये वास्तव्य असणाऱ्या व्ही सी बॅनर्जी यांच्या सहाय्याने त्यांनी लंडन इंडिया ही संस्था सुरू केली. हळूहळू या संस्थेचे कार्य वाढू लागले. 1869 मध्ये दादाभाई भारतात परत आले. त्यावेळी त्यांच्या कार्याबद्दल त्यांना मानपत्र देण्यात आले. 1873 साली त्यांनी पॉवर्टी इन इंडिया हे पुस्तक लिहिले.
हे पुस्तक कंडिशन ऑफ

या नावाने प्रसिद्ध झालेल्या वास्तवात त्यांनी भारतातील परंपरागत रूढीत गुंतलेला समाज पाहिला. मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड रे हे होते. त्यांच्या कौन्सिलमध्ये काम करत असताना ते पुन्हा लंडनला गेले. 1892 ते इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून येणारे दादाभाई हे पहिले आशियाई भारतीय होत. त्यांनी भारतीय लोकांना जो त्रास होतो त्यांचा विचार पार्लमेंटमध्ये निर्भीडपणे मांडला. इंग्रज सरकारच्या मालाच्या रुपाने भारतातील पैसे इकडे तिकडे कसे आणले जातात याचे प्रतिपादन दादाभाई नौरोजी यांनी केले. भारतीयांची गरिबी आणि ब्रिटिशांची जुलमी राज्य या ग्रंथात त्यांनी साधार विचार व्यक्त केले. सामाजिक विषमता त्यांच्या अंतरंगाला मानवत नव्हती. स्त्री आणि पुरुषांना समान महत्व दिले पाहिजे असे ते म्हणत. यातून त्यांचा स्त्री चळवळीतील सहभाग स्पष्टपणे दिसून येतो. विधवा पुनर्विवाह हा अवश्य व्हावा असे त्यांचे स्पष्ट मत होते. 1885 सर एलन ह्यूम यांनी मुंबईत इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी दादाभाई तेथे हजर होते. ते काँग्रेसचे सभासद बनले. आपले स्वराज्याचे विचार ते सातत्याने समाजासमोर मांडत असत. इंग्रजांच्या राजकारणातील दोष दाखवत त्यांनी सामाजिक जनजागृती केली. समाज परिवर्तनाचा लढा ते निकराने लढले. 1886 कलकत्ता, 1893 लाहोर आणि 1906 कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. कलकत्ता अधिवेशनात लोकमान्य टिळकांची आणि त्यांची भेट झाली. भारत स्वतंत्र झाल्याशिवाय आम्हाला प्रगती करता येणार नाही असे ते आपल्या सभेतून अगदी निर्भीडपणे बोलत होते. लक्षावधी लोकांना त्यांनी आपल्या विचारांनी भारावून टाकले होते. परदेशी मालावर बहिष्कार घाला आणि स्वदेशी मालाचा स्वीकार करा हे त्यांनी शिकवले. आम्हाला संपूर्ण स्वराज्य पाहिजे असे ते इंग्रजांना स्पष्टपणे सांगत असत. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांचे कार्य अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यामुळेच त्यांना स्वातंत्र्य चळवळीचे पितामह असे सुद्धा गौरविण्यात आले. 1845 स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोठा मोलाचा सहभाग होता. इंग्लंडचे भारताबाहेरील कर्तव्य हा निबंध दादाभाईंनी ईस्ट इंडिया कंपनीसमोर लंडन या ठिकाणी वाचून दाखवला. दादाभाई हे रॉयल कमिशनचे पहिले सभासद होते. मोरले मिंटो सुधारणाचा हप्ता आम्हाला पिढीभर पुरेल असे उद्गार दादाभाई यांनी काढले. त्या काळात त्यांनी व्हॉईस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुद्धा काढले. मी इंग्रजांच्या न्यायीपणावर विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो, थकलो. जर मी तरुण असतो तर बंड करून उठलो असतो असे उद्गार त्यांनी काढले. त्यांचे शिक्षण मुंबईच्या नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या शाळेमध्ये झाले. 1848 ज्ञानप्रसारक सभा स्थापनेत त्यांचा सहभाग होता. पुढे याच सभेने मुंबईत मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली. मुंबईतील एल्फिस्टन महाविद्यालयातील प्राध्यापकाची नोकरी करीत असताना त्यांनी आपली सामाजिक चळवळ ही सुरूच ठेवली. त्यांनी समाजातील विषमतावादावर घणाघाती हल्ला केला. त्यात अंधश्रद्धा निर्मूलन, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षणावर भर, अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले अशा अनेक वाईट प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. शिक्षणाशिवाय माणसाला पर्याय नाही त्यांनी समाजाला पटवून सांगितले. त्यांनी भारतीयांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. आपल्या भारतीयांच्या मनात बंधुभावाची, समतेची, एकतेची भावना जागृत केली. राष्ट्रभक्ती, देशप्रेमही तन्मनात निर्माण केले. याचबरोबर त्यांनी राजकीय क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली. 1866 लंडन येथे स्थापिलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतीय जनतेच्या समस्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. 1886, 1893 आणि 1906 ते काँग्रेसचे सतत 3 अध्यक्ष राहिलेले आहेत. पद्मश्री सीतारामय यांच्या शब्दात, दादाभाई नौरोजी अगदी सुरुवातीपासूनच काँग्रेसशी संबंधित होते आणि आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंतही ते संबंधित राहिलेले आहेत. दादाभाईंना या भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणूनही ओळखले जाते. 1852 दादाभाई नौरोजी आणि शंकर शेठ यांनी मुंबईत बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. 1883 दादाभाईंना जस्टिस ऑफ द पीस हा किताब ब्रिटिशांनी बहाल केला. मुंबई नगरपालिकेवर ते दुसऱ्यांदा निवडून आले होते. 1885 मुंबई येथे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेतही पुढाकार दादाभाई नौरोजी यांनी घेतला आणि ते मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य होते. 1888 दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना केली. पुढे 1892 दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडमधील फिन्सबरी मतदारसंघातून
हाऊस ऑफ कॉमन्सवर

त्यांची निवड करण्यात आली. याच कालावधीत ते उदारमतवादी पक्षातर्फे फिन्सवरीतून काँग्रेस सभागृहाचे सदस्य बनले. अशा प्रकारचा सन्मान मिळविणारे हे पहिले भारतीय होत. दादाभाई नौरोजी हे राजकीय विचारांच्या क्षेत्रात उदारमतवादाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांच्यावर विल्बर फोर्स यांचा प्रभाव होता. एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एका इंग्रजी प्राध्यापकाने त्यांना भारताची आशा अर्थात द प्रॉमिस ऑफ इंडिया असे म्हटले आणि त्याच ठिकाणी त्यांनी गणित आणि नैसर्गिक तत्वज्ञानाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरीची सुरुवात केली. आयसीएस परीक्षा हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये एकाच वेळी घेण्याचाही ठराव दादाभाईंनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडून पास करून घेतला. हिंदी राज्यकारभाराच्या खर्चासाठी त्यांनी वेल्बी कमिशन समोर साक्ष दिली. ही साक्ष देणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले. ते लंडन विद्यापीठात गुजराती भाषेचे प्राध्यापक होते. हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणूनही दादाभाईंची दाट ओळख आहे. त्यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया अर्थात भारतातील दारिद्र्य आणि ब्रिटिशांची जुलमी राज्यसत्ता या त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकात लुटीचा सिद्धांत द्रव्य पटरणाचा सिद्धांत ड्रेन थिअरी यांनी मांडला आणि भारतीयांचे सरासरी उत्पादन 20 रुपये असल्याचेही त्यांनी सिद्ध करून दाखवले. आणि अजून महत्वाचे म्हणजेच जगातील सर्वत्र वृद्धांना शासकीय वेतन मंजूर करून द्यावे असा विचार त्यांनी दादाभाई नौरोजी यांनी अॅमस्टरडम येथील परिषदेत मांडला. ब्रिटिश संसदेत काम करीत असताना भारताच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय समस्यावर प्रभावीपणे आवाज उठविला. ड्रेन थिअरी हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध सिद्धांत आहे. त्यांनी भारतीयांच्या दारिद्र्याचे खरे कारण जगासमोर मांडले. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात त्यांनी भारताच्या आर्थिक शोषणाचे सविस्तर विश्लेषण केले आहे. दादाभाई नौरोजी यांनी शिक्षण समाज सुधारण्यासाठी आणि राष्ट्रकार्य या तिन्ही क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा जातीय भेदभाव आणि महिलांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला. स्त्री शिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. ड्रेन थिअरी किंवा संपत्तीचा निसरण सिद्धांत मांडून इंग्रज भारतातील संपत्ती विविध मार्गांनी इंग्लंडला नेत होते हे त्यांनी या सिद्धांतानुसार आकडेवारीसह सिद्ध करून दाखवले की भारताची आर्थिक दुर्दशाही ब्रिटिश धोरणाचा परिणाम आहे. त्यांनी आपल्या प्रसिद्ध ग्रंथातून भारताचे आर्थिक शोषण जगाला दाखवून दिले. त्यांचा याच विचारांचा पुढे महात्मा गांधी लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण गोखले अशा कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांवर मोठा प्रभाव पडला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 3 वेळा अध्यक्षपद भूषविल्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली. दादाभाईंनी ब्रिटिश संसदेवर काम करीत असताना सर्व भारतीयांना समानतेची वागणूक मिळावी आणि भारतातील होणारी आर्थिक विषमता अन्यायकारी धोरणाचा ब्रिटिशांना खडसावून जा विचारणारे दादाभाई पहिले भारतीय होत. दादाभाई नौरोजी हे महात्मा गांधीजींना गुरु मानायचे, पण महात्मा गांधीजींनी त्यांनाच राजकीय गुरु मानले कारण राजकीय डावपेच हे दादाभाई नौरोजींना लवकर समजायचे. जेव्हा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा त्यांनी अनेकदा दादाभाईंना पत्रव्यवहार केला. गांधीजींनी त्यांना प्रिय पितामह या शब्दातही संबोधले. महात्मा गांधींनी त्यांना आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक दादा म्हणायचे. महात्मा गांधींसोबत दादाभाई गोपाळकृष्ण गोखले यांनाही गुरु मानत होते. दादाभाईंनी आयसीएसच्या वर्तनास अधिकृत करून एक उपाय मिळविण्यात ते यशस्वी झाले. ज्ञान प्रसारक मंडळची स्थापना दादाभाईंनी प्रौढांना शिक्षण देण्यासाठी केली. भारताचे प्रश्न स्पष्ट करण्यासाठी दादाभाईंनी गव्हर्नर आणि व्हॉईसराय यांना अनेक याचिका पाठवल्या. सरतेशेवटी त्यांचा असा विश्वास होता की ब्रिटिश संसदेला आणि जनतेला भारतीयांच्या परिस्थितीबद्दल पूर्ण माहिती दिली पाहिजे. 1852 दादाभाईंनी पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. 1853 ईस्ट इंडिया कंपनीच्या भाडेपट्टणाच्या नूतनीकरणावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी या संदर्भात ब्रिटिश सरकारकडे याचिकाही दाखल केली, पण ब्रिटिश सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून लीजचे नूतनीकरण केले कारण भारतातील जनतेची निरक्षरता ही पूर्णपणे ब्रिटिश वर्चस्वाला कारणीभूत ठरली. दादाभाई चाणक्य बुद्धीची असल्यामुळे त्यांनी इंग्रजी आणि गणित विषयात प्रावीण्यसह उत्तीर्ण झाले आणि 15 वर्षाचे असताना क्लेअर्सकडून त्यांना शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली होती. दादाभाईंनी राजकारणाबरोबरच स्वराज्याची वकिली केली होती. ते याशिवाय आर्किटेक्ट आणि कारागीर म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांच्यामध्ये देशभक्तीची तीव्र भावना होती. कलकत्ता येथील सभेत सर हेनरी कॅबेल बॅनरमनच्या वाक्याला उत्तर देताना ते म्हणतात की आम्ही कोणाच्याही कृपेची याचना करीत नाही, आम्हाला फक्त न्याय हवा. सर्व गोष्टी सारांश रुपाने स्वराज्य या एकाच शब्दाने सांगता येतील ते स्वराज्य कसे?
आपल्या देश

त्यात जातीनिष्ठ मर्यादा पाळणे हे दादाभाईंना मान्य नव्हते. द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मुलींसाठी 3 मराठी आणि 4 गुजराती शाळा स्थापन केल्या. 1905 मध्ये दादाभाईंनी जे टी सरलँड यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की भारताची स्थिती अतिशय शोचनीय बनली आहे, त्याची सतत लूट होत आहे, होणाऱ्या लुटीपासून श्वास घ्यायलाही भारताला संधी मिळत नाही. प्राचीन काळातही लुटेरे येत आणि लुटमार करून निघून जात, पण त्यामुळे भारत अल्पावधीतच आपले झालेले नुकसान भरून काढत असे, पण आता तो सातत्याने अधिकाधिक गरीब बनत चालला आहे. अशा प्रकारचा दादाभाईंच्या पत्रातील बोलण्याचा प्रभाव हा अनेक व्यक्तीवर भारी प्रमाणात पडला आणि बऱ्याच लेखकांनी दादाभाईंविषयी आपले मत मांडले. ते पुढील प्रमाणे पाहूया. सी वाय चिंतामणी एकदा दादाभाई संबंधी म्हणाले की भारताचे सार्वजनिक जीवन अनेक बुद्धिमान आणि निस्वार्थी नेत्यांनी अलंकृत केले आहे, पण आमच्या युगात कुणीही त्यांच्यासारखे नव्हते. यानंतर गोपाळकृष्ण गोखले म्हणतात की मानवाच्या रुपाने जर देवाने अवतार घेतला असेल तर ते दादाभाई नवरोजीच होत. अद्भुतपूर्व व्यक्तिमत्वाच्या दादाभाईंना काहींनी तर भारताचे ग्लॅडस्टन अशी उपमा दिली आहे. त्यांना भारतीय राजकारणातील भीष्माचार्यही म्हटले जाते. दादाभाईंच्या या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेट यासारख्या व्यक्तींनी मोठा हातभार लावला. दादाभाईंचे व्यक्तिमत्व विकसित करण्यामध्ये ग्रंथ आणि मित्र यांचा मोठा वाटा होता. विशुद्ध विचार, आचार आणि उच्चार यांचे महत्व विशद करणारा द ड्युटीज ऑफ द झेरोस्ट्रियन्स हा त्यांचा स्वलिखित ग्रंथ ते नेहमी जवळ बाळगायचे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया अर्थात भारतातील दारिद्र्य आणि ब्रिटिशांची जुलमी राज्यसत्ता हा त्यांचा प्रसिद्ध असा ग्रंथ इंग्रजांना जेरीस आणणारा होता. मोठा ग्रंथसंग्रह त्याने बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन या संस्थेस अर्पण केला. फार्मसी इन्स्टिट्यूट, इराणी फंड, पारसी जिग्मॅशियम, विडो रिमॅरेज असोसिएशन यासारख्या अनेक संस्था आणि संघटनांची त्यांनी स्थापना केली. न्यायमूर्ती रानडे आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले या आर्थिक विचारवंतांनी दादाभाईबद्दल बरेच शोध घेतले, पण ते गणिताचे गाढे अभ्यासक होते. त्यांचे प्रयत्न वायफळ ठरले. सर दिनशा वाच्छा यांनी म्हटल्याप्रमाणे दादाभाई हे भारतीय राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे जनकच होत. दादाभाईंनी फक्त भारतीयांना न्याय हक्क एवढेच दिले नाही तर त्यांच्या आरोग्याचीही त्यांना चिंता होती. प्लेग, दुष्काळ यासारख्या संकटाचे निवारण करण्याचा किंवा त्यांच्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा कामी सरकार कमी खर्च करतोय याचाही दादाभाईंनी निषेध केला. आर्थिक स्वयंपूर्णता आणि कुटीर उद्योगांच्या महत्वपूर्ण स्थानावर दादाभाईंचा ठाम विश्वास होता. अनैसर्गिक आर्थिक गोंधळात रुतलेल्या भारताला स्वदेशी उद्योगधंद्यापासून पर्याय नाही असे त्यांचे ठाम मत होते. दादाभाईंनी जमशेटजी टाटा यांना लोखंड आणि पोलाद कारखाना उभारण्यासमयी भारतीय जनतेकडून भांडवल गोळा करण्याचे आवर्जून आवाहन केले होते. मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय प्राध्यापक राघव भंडारकर यांचे आवडते प्राध्यापक होते. मोहम्मद अली जिन्ना हे त्यांचे खासगी सचिव होते. मुंबईच्या गिरगाव भागात जिथे दादाभाई राहत होते त्या रस्त्याला नवरोजी स्ट्रीट म्हणतात. याच रस्त्यावर स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीची कमळाबाईची शाळा आहे. काही ख्यातनाम साहित्यिकांनी दादाभाई यांच्यावर पुस्तक रुपाने त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचे काम केलेले आहे. ते दादाभाई नवरोजी चरित्र, यांचे लेखक आहेत गंगाधर गाडगीळ. नंबर 2 आहे दादाभाई नवरोजी राजकारणातील भीष्माचार्य व्यक्तिचित्रण, या पुस्तकांचे लेखक आहेत निंबाजीराव पवार. आणि नंबर 3 दादाभाई नवरोजी ते पंडित जवाहरलाल नेहरू, या पुस्तकाचे लेखक आहेत गोविंद तळवलकर. नंबर 4 भारताचा स्वातंत्र्य संघर्ष, या पुस्तकाचे लेखक आहेत बिपिन चंद्र. अशा ख्यातनाम साहित्यिकांनी आपल्या लेखणीच्या बळावर दादाभाईच्या कार्याचा आढावा घेतला आहे. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अग्रदूत होते. त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारताचे वृद्ध पितामह म्हणून ओळखले जाते. त्यांचे विचार, देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि जनसेवा यांचा आदर्श आजही आपणास प्रेरणा देतो आहे. त्यांच्या जीवन प्रवासातून आपणास सामाजिक बांधिलकी आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते आहे. दादाभाई हे केवळ राजकारणी नव्हते तर ते भारताच्या स्वतंत्र चळवळीचे दीपस्तंभ होते. त्यांनी भारतीयांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करून देशसेवा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प करूया. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. देशासाठी जगणे, देशाच्या प्रगतीसाठी कार्य करणे हीच दादाभाईंना खरी आदरांजली ठरेल. रसिक श्रोत्यांनो, या महान समाजसुधारकांचे कार्य आणि विचार आपल्याला प्रेरणा देत आहे.
त्यांच्या कार्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मजबूत पायाभरणी झाली, म्हणूनच इतिहासात त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांचे संघर्ष आणि वृत्ती हे गुण आपण आत्मसात

0: केले पाहिजेत. म्हणून आज भारत स्वतंत्र आहे, विकसित होत आहे आणि जगात आपले वेगवेगळे स्थान निर्माण करत आहे. या प्रवासात दादाभाई सारख्या महान नेत्याचे योगदान आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वजण देशाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या विकासासाठी आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा करूया. भारताचे पितामह, भारतीय अर्थशास्त्राचे जनक, थोर समाजसुधारक अशा दादाभाई नौरोजी यांचे अखेर 30 जून 1917 रोजी मुंबई येथे वयाच्या 91 वर्षी निधन झाले. एक धगधगता ज्वालामुखी काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या पावन स्मृतीस पुनश्च एकदा विनम्र अभिवादन. जय सावित्री, जय संविधान.
1: आताच आपण पितामह दादाभाई नौरोजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पितामह दादाभाई नौरोजी जीवन आणि कार्य याविषयी अरुणा गौतम कांबळे यांचं भाषण आपण ऐकलं. भाषणाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: FM 101.1 MHz आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया दलेर मेहंदी यांनी गायलेली ही गीतरचना. गीतरचना आणि संगीत आहे दलेर मेहंदी यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अमेय जोग यांनी गायलेलं सरिता पत्की यांचं बालगीत. संगीत आहे वर्षा भावे यांचं.

FM 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलं असे गाणं, अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं आहा हा.
1: उड जाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी
0: आणि ते हिरना समज बुज बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटत रे. परवा की नाही आम्ही भिशीतल्या मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भिशीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे ती असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळतायत तुझ्या तर.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नातेसंबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघं जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला. अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती, तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
1: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
0: काय तर म्हणे पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
1: खरंच रे तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल की नाही मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
0: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
1: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे,
0: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.

0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी. कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं गाण्यावरून आठवलं,
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा, खरंच मस्त रे. गोड गळा आहे जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
1: गंमत कसली गंमत ग?
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही पण पटकन म्हणाली, अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर

0: तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची
1: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोराची शपथ घेतली. बघ ना, म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं
0: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं, तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
1: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
0: खरंच सुखदा, ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झालाय नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
1: हो, आणि तसं जर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
0: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
1: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
0: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
1: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
0: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
1: हा,
0: म्हणजे ऐकणारा तर आहे.
1: हा
0: हा हा, म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
1: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
0: काय?
1: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
0: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
1: हा, ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
0: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
1: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
0: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं, वगैरे वगैरे वगैरे.
1: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
0: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
1: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय आहे ते सांग. झालं
0: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
1: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
0: हो,
1: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
0: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
1: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच.
0: मला कौतुक वाटतं सुखदा तुझं.
1: कसलं काय,
0: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
1: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये, सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
0: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच, नाही का?
1: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
0: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का?
1: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे. त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
0: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार? इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हे का कधी सोडत नाहीत बघ.
1: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
0: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
1: हा,
0: 8 तासात खाणे किंवा

0: आणि काय ते नाही का दुसरं 5/2 म्हणजे काय 5 दिवस नॉर्मल जेवण 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस?
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं काय? बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला?
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा पाणी पी.
1: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याची काय येईल? नाही म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा म्हणून.
0: रोहित काय रे शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
0: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल?
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
0: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी मुले किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो। काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
0: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
0: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
1: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
0: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तकं दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
1: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
0: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
1: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
0: अरे वा,
2: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
0: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
1: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
2: अगदी बरोबर बोललास दादा, परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
0: अगं मुक्ता ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता, सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
1: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
0: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीये.
1: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
1: हे बघ माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
0: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
2: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
1: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
0: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टी

0: चा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
1: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल, म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
2: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
1: खर तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
0: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
1: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
0: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
2: खरे आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
0: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
1: ए सुखदा, परवाकिनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आर्थिकी श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
0: होय, आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
1: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
2: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
0: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
2: माणसानी आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला कैक पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
1: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
0: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
2: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
0: काय
2: चक्क आभाळ भरून आलंय. आहा, वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
1: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, येरे येरे पावसा.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसतात. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोतेहो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य

0: आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे तीन दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या तिघांची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने ही साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक डोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय, म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो, म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तर जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका, सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश, म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
0: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत, तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप

0: वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना, त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले 6 रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूड्सचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळं भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये. त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे. त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं, या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्ज्य आहेत. म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे. तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे, ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं, तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि

0: गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो.
1: घशासाठी पण चांगला वापर होतो.
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती, त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं. सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं,
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं. म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून, हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गायीचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गायीचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गायीचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधीही श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचा काय नियम आहे, तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं. दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपण हे परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधींची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
3: ज्ञानधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
3: सर, जे छोटे मुलं असतात, आता वात, पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात त्या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गायीचं किंवा होल्स्टीन फ्रेझियर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गायीचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येती करताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गायीचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर A2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या

0: कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पालाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात, आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. आपला
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरोली मुंबई.
1: प्रश्न विचारा.
2: अनिल नाईक बोरोली मुंबई बोलतो. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तर पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दही खेळतात खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं,
0: हो खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ऍड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळेला नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे, जी आपण माझ्यामध्ये शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणी दे यज्ञ गर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचं.

0: तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडस घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये तीन आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये दोनदा आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन, तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे, आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता, आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचा म्हणजे 10-2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार. प्रश्न विचारा आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो,
1: हा बोला.
2: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमट दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय
0: हो. हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं, सकाळी शाळा कितीची, याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्निही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढीकरताही, आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढीकरताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी, पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात, ते नाही खात. पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठल्या शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळीवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का, कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यशन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय

0: पारंपरिक भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यक्षण म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांड नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचा ऍसिड स्फोटातले ते पचनाचेच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो. ते मग अशी म्हटल्याप्रमाणे दुधारक फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारण बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोनही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेऊ शकतो. ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे 3 पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्स्युअल लाईफ, ह्या 3 गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय. कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डायटचा आग्रह धरतात. तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय. आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हटलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. ह्या 3 गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे जो स्थूल आहे व्यक्ती तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत किडकिडीत आहेत त्या व्यक्ती अंग धरतात त्यांचं वजन चांगलं वाढतं तर तिळतिळाचा हा विशेष

0: गुण आयुर्वेदाने सांगितलंय, तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट। महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार। अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे। कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं। सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात। त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्री

0: मंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं अॅप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. याअंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती. मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध

0: केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अक्लूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते, मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी

धरणात सध्या 50.61 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 mm पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांत अधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्या मार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1,378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं, तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चाललो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओर बढणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या

शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत एनएसयूआय या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात
पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या

कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ आभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकत.

नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या, यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जस

अशी रात्र गडद होत जाते, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तस तस आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप, आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप।

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील

स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो. पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या. कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्तेत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते आणि ती म्हणजे

आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत

असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत
57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं.

0: राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बालगुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भात

0: त्यातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही. कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत. त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमीन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी एआय तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक।

कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 39,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा
46 ते 55 वर्षांपर्यंत असल्या

0: त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सायंकाळचे 7:30 झाले आहेत.

प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।

0: को जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच
2: है? बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
4: कार्यक्रमात आहे कविता होत, कापूस लागवड या विषयीची संकलित माहिती। वाचक स्वर आहे आनंद गुडबोले यांचा। बागायती लागवडीसाठी ओळीच्या अंतरानुसार सऱ्या पाडून घ्याव्यात। नांगराच्या सहाय्याने लागवडीच्या अंतरानुसार 1 फूट रुंदीच्या सऱ्या तयार करून घ्याव्या। पेरणीपूर्वी या सऱ्या ओलवून घ्याव्या व वरंब्याच्या पोटावर सरकी पेरावी। पेरणीनंतर 2-3 दिवसांनी आंबवणी पाणी द्यावे। ठिबक सिंचन पद्धतीने कापूस लागवड। ठिबक सिंचन संचाद्वारे पाणी देण्याची सुविधा असल्यास ओळीच्या अंतरानुसार उपनळ्या अंथरून घ्याव्या। उपनळ्यांवर तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावे। भारी जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग कमी असल्यामुळे पाणी आडवे पसरते, त्यामुळे भारी जमिनीत तोट्यांमधील अंतर जास्त 50 बाय 50 ते 60 सेंटीमीटर असेल तर चालते, परंतु हलक्या जमिनीमध्ये पाणी लवकर मुरते त्यामुळे खोलवर जाते, म्हणून तोट्यांमधील अंतर कमी 30 सेंटीमीटर ठेवावे। उपनळ्या अंथरल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी सोडून सरकीची लागवड करावी। कोरडवाहू लागवडीमध्ये मान्सूनचा पुरेसा किमान 75 ते 80 मिलीमीटर पाऊस पडताच पेरणी करावी। पेरणी करण्यासाठी ओळीच्या अंतरानुसार जमिनीवर फास काढून वखराच्या सहाय्याने अथवा रेघा ओढणाऱ्या अवजाराने खुणा करून घ्याव्यात। या रेघांवर 2 झाडांमधील अंतरानुसार आडव्या ओळीच्या खुणा करून प्रत्येक चौफुलीवर सरकी पेरण्यात येते। काही भागामध्ये सरकीची लागवड दोरीवर करण्यात येते। या पद्धतीत दोरीवर झाडातील अंतरानुसार खुणा चिमण्या करून प्रत्येक खुणेवर सरकी पेरण्यात येते। पाऊस पडल्यानंतर कोरडवाहू कपाशीच्या पेरणीसाठी विलंब करू नये। पेरणीस 1 आठवड्याने उशीर झाल्यास प्रति हेक्टरी 1 क्विंटलने उत्पादनात घट येते, त्यामुळे कोरडवाहू कपाशीची पेरणी वेळेवर करावी। आश्रयात्मक रेफ्युजी ओळी। बोंडाळ्यांनी बीटी कपासाच्या झाडावर प्रादुर्भाव केल्यानंतर काही वर्षांनी त्याच्या पुढील पिढ्यांमध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होण्याची शक्यता आहे। जर बोंडाळ्यांचा बीटी कपासाच्या बरोबरच विना बीटी कपाशीवर प्रादुर्भाव झाला तर त्यांच्यामध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होणार नाही, म्हणून बीटी कपाशीच्या पॅकेटमध्ये देण्यात आलेले बीटी विरहित कपाशीचे बियाणे बीटी कापसाच्या सर्व बाजूने 5 ओळींमध्ये लावणे आवश्यक आहे। यास आश्रयात्मक ओळी असे म्हणतात। यामुळे बोंडाळ्यांमध्ये बीटी विषाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होण्यास अटकाव होईल। बरेच शेतकरी बीटी विरहित काही ओळींमध्ये चालू हंगामातील उत्पादन कमी होईल म्हणून बीटी विरहित बियाण्याचा वापर करीत नाहीत असे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। परंतु बीटी कपाशीच्या उत्पादकतेतील शाश्वततेसाठी आणि या तंत्रज्ञानाचा दीर्घकालीन फायदा घेण्यासाठी बीटी कपाशीसोबत बीटी विरहित बियाणे लावणे नितांत आवश्यक आहे। बियाण्याचे प्रमाण प्रति हेक्टर, देशी कापूस 10 ते 12 किलोग्राम प्रति हेक्टर, अमेरिकन कापूस सरळवान 8 ते 9 किलोग्राम प्रति हेक्टर, अमेरिकन कापूस संकरित वान कोरडवाहू 3 ते 4 किलोग्राम प्रति हेक्टर आणि बागायती 2.5 ते 3 किलोग्राम प्रति हेक्टर, बीटी कपाशी 2.5 ते 3 किलोग्राम प्रति हेक्टर। बीज प्रक्रिया। कपाशीमध्ये किडी रोग आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी बीज प्रक्रिया करावी। यासाठी याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी। इमिडाक्लोप्रिड या कीटकनाशकाची प्रक्रिया बाजारात उपलब्ध असलेल्या बियाण्यास सामान्यतः केलेली असते। इमिडाक्लोप्रिड थायोमिथाक्झाम या कीटकनाशकाची 7.5 ग्रॅम प्रति

0: किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. यामुळे रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. काही बुरशीजन्य रोगांचा प्रसार बियाण्याद्वारे होतो, त्यामुळे बियाण्यास थायरम, कॅप्टन, सुडोमोनास या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. यामुळे मर, करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करणे आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी ॲझोटोबॅक्टर ॲझोस्पिरिलम या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. यामुळे नत्र स्थिरीकरण केले जाते आणि नत्र खतांच्या मात्रेमध्ये बचत करता येते. जमिनीतील मातीच्या कणावर धरून ठेवलेले स्फुरद पिकास उपलब्ध करून देण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करावी. जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करण्यासाठी 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यात जीवाणू संवर्धकांचे गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करून बियाण्यास चोळावे आणि सावलीत वाळवावे. बुरशीनाशक केल्यानंतर जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. आंतरपिके. कपाशीचे पीक निखळ घेण्याऐवजी त्यामध्ये आंतरपिके घेतल्यास त्या क्षेत्रापासून मिळणारे एकूण व निव्वळ आर्थिक उत्पन्न निखळ कपाशीपेक्षा अधिक मिळते. आंतरपिकाच्या ओळी जमिनीच्या उतारास आडव्या घेण्यात येतात, त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहताना त्याचा वेग कमी होऊन पाणी जमिनीमध्ये मुरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते. कडधान्य आंतरपीक म्हणून घेतल्यास त्यांच्या मुळावर असणाऱ्या गाठींमधील जीवाणू सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करतात. अशा पद्धतीने कडधान्ये अल्प प्रमाणात नत्राचा पुरवठा करतात. कडधान्य वर्गीय पिकांची पाणी काढणीच्या वेळी गळतात, त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. आंतरिक पिके जमिनीवरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन कमी करतात. आंतरपिकांचा उपयोग आच्छादनासारखा करता येतो. बीटी कपाशीमध्ये तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून आंतरभाव केल्यास फायदेशीर उत्पन्न मिळते. कपाशीच्या 6 ओळीनंतर तुरीची 1 ओळ किंवा कपाशीच्या 8 ओळीनंतर तुरीच्या 2 ओळी घेणे ही आंतरपीक पद्धती महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. त्याचबरोबर उडीद आणि सोयाबीन ही पिके आंतरपिके 1:1 प्रमाणात कापसाच्या 1 ओळीनंतर आंतरपिकांची 1 ओळ घेतल्यास फायदेशीर सकल उत्पादन मिळते. कपाशीची लागवडीमध्ये ओळीतील अंतर शिफारशीपेक्षा जास्त ठेवल्यास 2 ओळीमध्ये आंतरपिकाची आणखी 1 ओळ वाढवून आंतरपिकांच्या रोपांची संख्या वाढविल्या त्याच क्षेत्रापासून अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते. कोरडवाहू लागवडीमध्ये 120x45 cm अंतरावरील लागवडीमध्ये मूग या आंतरपिकांची लागवड 1:2 या प्रमाणात घेतल्यामुळे सर्वाधिक फायदेशीर उत्पादन मिळते. याप्रमाणे मुगाच्या आंतरपीक लागवडीसाठी प्रति हेक्टरी 6 ते 8 किलोग्रॅम बियाणे लागते. सोयाबीन हे आंतरपीक घेताना लवकर पक्व होणारा 80 दिवस वाण निवडावा. सोयाबीनच्या आंतरपीक लागवडीसाठी प्रति हेक्टरी 30 ते 40 किलोग्रॅम बियाणे लागते. आताच आपण कापूस लागवड याविषयीची संकलित माहिती ऐकली. वाचक स्वर होता आनंद गुडबोले यांचा. मंडळी, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहोत मोबाईल ॲप माध्यमातून जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक श्रीकांत माने यांची आनंद गुडबोले यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज किसानवाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण आधुनिक शेतीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला पाहिजे या संदर्भाने बोलणार आहोत. आजच्या मुलाखतीचा विषय आहे मोबाईल ॲप्सद्वारे जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन हा, आणि या संदर्भाने प्राध्यापक श्रीकांत माने सहायक प्राध्यापक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय तोंडापूर येथून माने सर आलेले आहेत. खरं तर त्यांचा अनुभव या विषयामध्ये मागील 2 वर्षापासून आहे. त्यांचं एज्युकेशनही या संदर्भाने झालेलं आहे. आणि मग मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून आपण जनावरांचं कसं आरोग्य व्यवस्थापन करू शकतो
1: या संदर्भाने अनेक आपल्या शेतकरी बांधवांच्या मनामध्ये

0: शंका असतात, अनेक प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आज आपण प्राध्यापक श्रीकांत माने यांच्याशी हितगुज करणार आहोत आणि या मुलाखतीच्या माध्यमातून त्या सर्व प्रश्नांची उकल करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं, शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं मी प्राध्यापक श्रीकांत माने यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार सर.
1: नमस्कार सर.
0: सर, एकंदरीतच मोबाईल ॲप्सद्वारे जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन असं ऐकायला छान वाटतं, परंतु जनावरांचं आरोग्य आणि मोबाईल यामध्ये भरपूर काही अंतर आहे असं वाटतं. कारण की समोरासमोर जाऊन जनावरांचं आरोग्य व्यवस्थापन करावं लागतं, जनावरांची काळजी घ्यावी लागते, त्यामुळं ऐकताना अनेक जे काही पशुधन ठेवणारे शेतकरी असतील, पशुपालक असतील, त्यांना असं वाटेल की हा काय विषय आहे. त्यामुळं भरपूर काही या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत आणि मोबाईल ॲपद्वारे जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन कसे करायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांना अशा ॲपचा कसा काय फायदा होतो, या ॲपमध्ये कोणती अशी माहिती ठेवता येते किंवा कोणती माहिती आपल्याला मिळते, असे जे काही इत्थंभूत प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांची आपण या ठिकाणी उकल करणारच आहोत. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी सर आपल्याला विचारू शकतो की मोबाईल ॲपद्वारे जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय?
1: सर्वप्रथम सर, मोबाईल ॲपद्वारे जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन म्हणजे की आपण असं म्हणू शकतो की मोबाईल ॲपच्या मदतीने जनावरांचे लसीकरण, तसेच आजारांची नोंद ठेवणे, त्यामध्ये जनावरांचं दूध उत्पादन म्हणजे त्यांची क्षमता, त्यानंतर त्यांचा आहार, डॉक्टरांचा सल्ला आणि उपचारांची माहिती, आपण हे सर्व एकाच ठिकाणी ठेवू शकतो. यालाच आपण म्हणजे जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन असे म्हणू शकतो.
0: अच्छा अच्छा अच्छा. मोबाईलद्वारे आपण जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन म्हणजे काय या संदर्भाने माहिती दिलेलीच आहे, परंतु शेतकऱ्यांना अशा ॲपचा काय फायदा होतो या संदर्भाने आपण शेतकऱ्यांना काय सांगणार आहात?
1: सर, अशा ॲपचा शेतकऱ्यांना बऱ्याचसा फायदा होतो. त्यामधील सर्वप्रथम की या ॲपमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचतो, कमी होतो आणि आजार लवकर ओळखता येतो. समजा जसे की मागे लंपी रोग आला होता, आता लंपी रोगाची लक्षणे काय होते की त्या जनावरांच्या पूर्ण शरीरावरती गाठी येणे, तर ह्या गाठी काही शेतकऱ्यांना किंवा काही जणांना माहिती नसल्यास तर तशा ॲपमध्ये जर आपण त्या जनावरांचा त्या रोगांचा जर फोटोग्राफ्स पाहून त्या ॲपमध्ये त्याचे प्राथमिक उपचार जर बघितले आणि ते जर आपण घरगुती उपचार करून, म्हणजे जसे की आपण तशा जनावरांना आपण काय करतो त्या कळपामधून वेगळं काढतो, मग त्याचा फायदा काय होतो शेतकऱ्यांना की बाकीचे जे जनावर आहेत त्यांना तो रोग लागत नाही, बरोबर. आणि याच्याच शेतकऱ्यांना जे पुढे चालून बऱ्याचसा खर्च होणार आहे किंवा जे नुकसान होणार आहे ते त्यांचं वाचू शकते. अशा पद्धतीने म्हणजे बऱ्याचसा शेतकऱ्यांना अशा ऍपचा फायदा होतो.
0: अच्छा अच्छा.
1: त्याचमध्ये सर, जनावरांचे उत्पादन पण वाढू शकतो आपण आणि पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी सहज करू शकतो. म्हणजेच आपण त्याचा उद्देश असं म्हणू शकतो की पुढे चालून होणारे जे नुकसान आहे व वाढणारा खर्च आहे ते आपण कमी करू शकतो
0: आणि मग या सर्व गोष्टीचा शेतकऱ्यांना फायदा होतोच.
1: हो, नक्कीच.
0: तर सर, या संदर्भाने आपण खूप छान अशी माहिती दिलीत, परंतु हे सर्व करत असताना ॲप वापरण्यासाठी जे काही इंटरनेट आवश्यक असतं, तर याच्या संदर्भाने आपण काय सांगणार आहात?
1: या ॲपमध्ये सर बघा, सर्वप्रथम आपण जनावरांची ओळख, जनावरांची ओळख असेल, त्यांचं वय असेल, त्यांची जात असेल किंवा लसीकरणाच्या तारखा आणि मागील आजारांची माहिती आणि दूध उत्पादन, गर्भधारणा व प्रसिद्धीची नोंद आपल्याला ठेवता येईल. यामुळे काय होईल की शेतकरी कुठेही असला तरी त्यांच्या जनावरांची माहिती ही त्यांच्या जवळ असेल. समजा एखाद्या गावामध्ये जर लसीकरणाचा कॅम्प असेल आणि त्यांच्या जनावरांना मागील काही दिवसापूर्वी लसीकरण केलेलं आहे, पण पुढील तारीख काही कामामुळे म्हणा किंवा काही अडचणीमुळे म्हणा त्या शेतकऱ्यांना जर माहिती नसेल, पण या ॲपमुळे काय फायदा होईल की ती जी माहिती आहे पूर्ण त्याचा जो डेटा आहे अॅनिमलचा तर त्या ॲपमध्ये असेल. मग ते शेतकरी त्यावेळेस कुठेही असला तरी, किती अडचणीमध्ये असला तरी, तो त्या ॲपचा वापर करून त्याची माहिती घेऊन तो पुढील जे काही लसीकरण आहे त्याच्या जनावरांचं तो योग्य वेळेमध्ये करू शकतो.
0: म्हणजे एकंदरीतच हा सर्व डेटा आपल्याला त्या ॲपमध्ये ठेवता येतो.
1: हो, नक्कीच.
0: आणि परंतु हे जे काही ॲप आहे या ॲपसाठी किंवा हे ॲप वापरण्यासाठी इंटरनेट हे आवश्यक आहे का?
1: हो, नक्कीच सर. काही अशा पण ॲप्स आहेत की ते विदाऊट नेट चालतात, पण त्यामुळे त्याचा काय फायदा होणार नाही की काही अशा अपडेट्स असतात. जसे की अपडेट्स जर आली ॲपमध्ये तर काही फीचर्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲड होतात, म्हणजे काही नवीन आजार असतील किंवा

0: चारा व्यवस्थापन असेल किंवा कुठली एखादी जात जर नवीन विकसित केलेली असेल अशा गोष्टींचा मग त्यामध्ये फायदा होत नाही शेतकऱ्यांना. त्यामुळे इंटरनेट हे मला असं वाटतं की इंटरनेट हे महत्वाचं आहे, कारण की आपण जर ती ऍप अपडेट केली किंवा एखाद्या पशुवैद्यकांचा आपल्याला सल्ला घ्यायचा असेल किंवा त्यांना व्हिडिओ कॉल करायचा असेल तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला इंटरनेट हे खूप आवश्यक आहे.
1: एकंदरीत इंटरनेट हे आवश्यक आहे, परंतु आपण दिवसामध्ये एखादी दोन वेळेस जर अपडेट केलं तर चालणार नाही का, किंवा मग हे लगातार इंटरनेट आवश्यकच आहे का?
0: लगातार इंटरनेट अपडेट म्हणजे आवश्यक आहे असं नाही, पण सर त्याच्यामध्ये जर आपल्याला एखाद्या पशुवैद्यकांचा सल्ला घ्यायचा असेल किंवा त्यांना आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा असेल, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जर त्यांना जनावरांचे जे काही आजार झालेला आहे किंवा पशु आहाराबद्दल विचारायचं असेल, काही लक्षणं जर आपल्या जनावरांवरती दिसत असतील तर त्यांना ते दाखवायचे असतील तर यासाठी सर आपल्याला इंटरनेट हे खूप महत्वाचे आहे.
1: अच्छा अच्छा, एकंदरीतच इंटरनेट हे फार या ॲपसाठी महत्वाचं आहे असा हे आपण या ठिकाणी संदेश दिलेला आहात. तर आजार झाल्यास ॲप कशी मदत करते या संदर्भाने आपण काय सांगणार आहात?
0: सर लक्षणावर उदाहरणात बघा, मी लंपी रोग सांगितला होता, तर लंपी रोग याचे लक्षण म्हणजेच की पूर्ण शरीरावर गाठी येणे. आता हे जरी एखाद्याला माहिती असेल असेल किंवा नसेल तर त्याला आपल्या ॲपमधून या लक्षणासारखे दिसणारे फोटो बघून त्याचे प्राथमिक माहिती घेऊन घरगुती उपाय करू शकतो, जसे की त्या जनावरांना आपण त्या कळपामधून वेगळे करू शकतो जेणेकरून ते इतर जनावरांना होणार नाही, यामुळे शेतकऱ्याचा नुकसान होण्यापासून वाचू शकते.
1: आणि हे सर्व करत असताना मग लसीकरण असेल किंवा मग औषधांची आठवण कशी राहायला पाहिजे? बऱ्याच वेळेस आठवण औषधांची जी काही आठवण असते ती शेतकऱ्यांना नसते. औषधी घेतल्याच्या नंतर मागवल्याच्या नंतर ती कशी द्यायला पाहिजे काय नाही या संदर्भाने काही माहिती नसते किंवा ती लक्षात राहत नाही, तर या संदर्भाने आपण काय सांगणार आहात?
0: सर पारंपरिक पद्धतीने बघा, शेतकरी जो आहे तो लसीकरण केलेली तारीख जी आहे ते कॅलेंडरावर लिहितो किंवा ते पशुवैद्यकीय डॉक्टर पावती देतो ते जवळ ठेवत असतो, पण इतर कारणामुळे म्हणा किंवा काही अडचणीमुळे कामामुळे म्हणा ते लसीकरणाची तारीख आली आणि ते आपल्याला माहित नसेल अशा वेळी मग या ऍप्स आपल्याला मदत करतात, किंवा आठवण येते ती अशा पद्धतीने की ऍपमध्ये रिमाइंडर सुविधा असते. जर आपण ती नोटिफिकेशन जर ऑन केली तर म्हणजे जर आपली समजा एखादी डेट आहे त्या डेटवरती आपल्या जनावरांचं लसीकरण आहे तर त्या डेटवरती आपल्याला ते ऍप्स म्हणजे एक नोटिफिकेशन देते वरती की आज आपल्या जनावरांचं जे आहे ते लसीकरण आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला आठवण येते आपल्याला की म्हणजे औषधांची आणि लसीकरणांची. या पद्धतीने आपण वेळोवेळी आपल्या जनावरांकडे लक्ष देऊ शकतो आणि वेळोवेळी आपण त्याचा उपचार घेऊ शकतो.
1: म्हणजे एकंदरीतच ऍप्सच्या माध्यमातून आपल्याला जनावरांच्या बाबतीत बरंच काही हे करता येत. तर यानंतर पुढचा एक प्रश्न जो आहे सर तो म्हणजे अशिक्षित किंवा कमी शिकलेले जे काही लोक आहेत किंवा शेतकरी असतील किंवा पशुधारक असतील तर त्यांनी हे ऍप कसं वापरायला पाहिजे आणि ते हे ऍप वापरू शकतात का?
0: हो नक्कीच सर, कारण या ऍप बनवतानाच अशा पद्धतीने बनवल्या की याचा वापर सुशिक्षित किंवा अशिक्षित शेतकरी या दोघांनाही करता यावा. जसे की त्यामध्ये त्या ऍपमध्ये सर मराठी भाषा असेल, चित्र असतील, आवाज असतील आणि सोप्या चिन्हांच्या मदतीनं ती ऍप जी आहे ती शेतकरी वापरू शकतो, मग तो शेतकरी सुशिक्षित असो किंवा असुशिक्षित असो या दोन्ही शेतकऱ्यांना त्या ऍपचा वापर करता येतो.
1: म्हणजे नेमकं उदाहरणादेखील एखादं काय सांगता येईल आपल्याला?
0: म्हणजे सर चित्रानुसार, म्हणजे चित्रानुसार त्या जसं डायरेक्शन, आता समजा आपल्या ऍपमध्ये पण बघा जे काही चित्र आहे त्या चित्रग्राफनुसार आपण म्हणजे एखादं वेदरचं असेल टाईन असेल त्यानुसार आपल्याला आयडेंटिफाय होते की ते वेदरच्या रिलेटेड आहे, तर यामध्ये पण जे काही स्टिकर असतील किंवा आवाजांच्या खुणा असतील याच्या माध्यमातून ते आपण क्लिक करून त्याच्या मदतीने आपण माहिती घेऊ शकतो.
1: अच्छा अच्छा अच्छा, बरं सर, एकंदरीतच आपण खूप छान अशी माहिती या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जनावरांचे कसे आरोग्य व्यवस्थापन करायला पाहिजे या संदर्भाने देत आहात. परंतु ही सर्व माहिती देत असताना सरकारकडून अशी ऍप उपलब्ध आहेत का या संदर्भाने आपलं काय मत आहे?
0: हो आहे, काही सरकारी व काही खासगी संस्थांनी पशुसंवर्धनांचे ऍप विकसित केलेले आहेत, जसे की त्याच्यामध्ये पशु संजीवनी आणि ई गोपाळा हे जे दोन ऍप्स आहेत ते केंद्र शासनाने विकसित केलेले ऍप्स आहेत. आता यामध्ये काही प्रायव्हेट पण आहेत, जसे की डॉक्टर पशु आहे, वेट लाईफ आहे, त्यानंतर पशु फार्मर पशुपालन आहे, यासारख्या काही प्रायव्हेट ऍप्स पण आहेत. मला असं वाटतं की या ऍप्स दूध उत्पादक शेतकऱ्यांची आपल्या मोबाईलमध्ये घेऊन या ऍप्सचा फायदा घेतला पाहिजे.
1: परंतु ह्या सर्व ज्या काही ऍप आहेत ह्या सरकारकडून प्रमाणित आहेत का?
0: यामध्ये सर ते जे दोन आहेत पशु संजीवनी आणि ई गोप,

0: हे केंद्र शासनाने विकसित केलेले आहेत, याला मान्यता आहे.
1: अच्छा, म्हणजे एकंदरीतच सरकारने देखील शेतकऱ्याच्या संदर्भाने ही काळजी घेतलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल.
0: हो, नक्कीच.
1: तर मोबाईल ऍप मध्ये किंवा मोबाईल ऍप मुळे पशुवैद्यकांची गरज कमी होते का, या संदर्भाने आपण काय सांगू शकाल?
0: नाही सर, आपण असं नाही म्हणू शकत, कारण की ही ऍप जी आहे ती फक्त मदतीसाठी आहे. म्हणजे त्यावर आपण म्हणजे नोंदी ठेवणे किंवा वय, लसीकरण किंवा प्राथमिक लक्षणे बघून त्यावर आपण काय करतो, घरगुती उपाययोजना करतो. पण जर एखादा गंभीर आजार असेल, जसे की FMD म्हणतो, फूट अँड माउथ डिसीज, अँथ्रॅक्स असेल, त्यानंतर ब्लॅक वॉटर असेल, असे गंभीर जे आजार आहेत, अशा आजारांमध्ये आपण पशुवैद्यकींचा प्रत्यक्ष सल्ला घेऊनच त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत.
1: म्हणजे एकंदरीतच ऍप जे आहे ते हे ऍप आपल्याला फक्त मदत करू शकतं, परंतु जे काही पशुवैद्यकीय अधिकारी असतात किंवा पशुवैद्यक असतात तर त्यांची गरज ही आपल्याला वेळोवेळी भासणारच आहे.
0: हो, नक्कीच.
1: म्हणजेच एकंदरीत आपण खूप छान अशी या ठिकाणी माहिती देत आहात, परंतु हे सर्व करत असताना शेतकऱ्यांनी ऍप वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भाने आपण काय सांगणार आहात?
0: सर्वप्रथम यामध्ये सर अचूक माहिती भरणे, त्यामध्ये चुकीचा वापर टाळणे, अशा पद्धतीने त्यांनी वापर केला पाहिजे. आणि त्याचबरोबर उपचार स्वतः न करता तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते घ्यावा आणि करावा.
1: म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांनी हे जे काही ऍप वापरत असताना वेळोवेळी तज्ज्ञांची माहिती घेणंही आवश्यक आहे. एवढंच नाही तर हे ऍप वापरत असताना ऍपच्या माध्यमांमध्ये जे काही माहिती मागितलेली आहे ती माहिती ओरिजिनल देणं फार गरजेचं आहे असं या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. परंतु मोबाईल ऍपच्या माध्यमातून जनावरांचे जे काही आरोग्य व्यवस्थापन आहे ते आरोग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण या आरोग्य व्यवस्थापकांना किंवा शेतकऱ्यांना किंवा पशुधारकांना आपण काय संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देणार आहात?
0: आता यामध्ये सर दोन पद्धती, आपण पारंपरिक म्हणतो आणि स्मार्ट म्हणतो, म्हणजे आधुनिक म्हणतो, बरोबर. तर आता बऱ्याचशा ऍप जे आहे ते विकसित झालेले आहेत आणि आता आपण, मला असं वाटतं की पारंपरिक पद्धतीने न जाता आपण आधुनिक पद्धतीने गेलं पाहिजे. मग त्यासाठी हे जे काही सरकारनी किंवा प्रायव्हेट जे ऍप्स आहेत ते प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये ऍप्स ते घ्यायला पाहिजे आणि त्या ऍपचा पूर्ण उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांना, छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आपण प्रत्येक वेळेस पशुवैद्यकीय डॉक्टर आपण बोलू शकत नाही, पण असे काही जे उपचार जे आहेत ते आपण घरगुती पण करू शकतो. मग त्यासाठी सर आपण थोडं आधुनिक पद्धतीकडे वळालं पाहिजे आणि या ऍपचा वापर करून आपला जो उत्पादन आहे त्याच्यामध्ये आपण वाढ केली पाहिजे, आपल्या दूध उत्पादनाची क्वालिटी पण आपण वाढवली पाहिजे.
1: म्हणजे एकंदरीतच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना तथा शेतकरी बांधवांना आणि पशुधारकांना एक अतिशय छान असा संदेश दिला आहे की जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहेत तर या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय वृद्धिगत कसा होईल या संदर्भाने विचार करायला पाहिजे आणि ते आधुनिक तंत्र आपण या ठिकाणी वापरायला पाहिजे. त्याच संदर्भाने आपण या ठिकाणी अतिशय छान असा या ठिकाणी संदेश दिलेला आहे. आपण आपल्या वेळेतील वेळ काढून या ठिकाणी आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांसाठी आणि शेतकरी बंधू भगिनींसाठी वेळ दिला, त्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आज जो काही हा विषय आपण या ठिकाणी घेतला होता की मोबाईल ऍपच्या द्वारे जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, यामध्ये मोबाईल ऍपद्वारे जनावरांचे जे काही आरोग्य व्यवस्थापन आहे हे नेमकं कसं करायला पाहिजे या संदर्भानेही आपण इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांना अशा ऍपचा काय फायदा होतो या संदर्भाची या प्रश्नाचीही आपण या ठिकाणी एकंदरीत उकल केलेली आहे आणि अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उकल या ठिकाणी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलीच आहे. आपण या ठिकाणी वेळेतील वेळ काढून आल्याबद्दल आपले आकाशवाणी परिवारातर्फे तथा असंख्य अशा शेतकरी बंधू भगिनींतर्फे मी या ठिकाणी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.
1: आताच आपण मोबाईल ऍप माध्यमातून जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक श्रीकांत माने यांची आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं, निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी.

किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी।
3: श्रोतो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10:00 ते 11:00 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। रात्रीचे 8 वाजत आहेत। सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबईचे कार्यक्रम।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट। महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल। सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव। मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे। कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती

अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1% तर एनएससी अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी

0: केला आहे। त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या। आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली। सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली।
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातियों भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे। मुझे बताया

0: वे जनजातियों भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे। मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है।
1: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत। ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत। दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत। या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील। भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला। सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या। राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते। या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं। यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते। या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट। महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल। सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव। मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम चित्रलोक। बस थोड़ी ही देर में